सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ, शके 1948, 13 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद होत आहेत. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी विकास जोशी सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रसारण सभेची सुरुवात सनईच्या या मंगल सुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 झाली आहेत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आता ऐकूयात गिरवाणवाणी अंतर्गत महर्षी व्यासरचित नवग्रह स्तोत्र सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात.

0: सविरचितं नवग्रहस्तोत्रं संपूर्णम्।
1: श्रोतेहो, सच्चिदानंद गाडगिळी यांच्या स्वरामध्ये महर्षी व्यासरचित नवग्रह स्तोत्र आपण ऐकलं आजच्या गिरवाणवाणीमध्ये। हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रुती हो यानंतर सकाळी ठीक 6 वाजता हिंदी समाचार अर्थात हिंदीतून बातमी आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत सकाळी ठीक 6 वाजता.

नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आशा भोसले यांच्या आवाजातली कार्यक्रमातली ही भूपाळी.

श्रोतेहो कार्यक्रमात आता यानंतर योगेश्वर अभ्यंकर यांची भक्तिरचना भानुकांत लुकतुके यांनी संगीतबद्ध केलेली आहे. स्वर आहे कैलासनाथ जयस्वाल यांचा.

अपर्णा मयेकर यांच्या स्वरामध्ये श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे प्रभात वंदन आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची ही रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत.

सुधीर फडके यांच्या स्वरातली ही भक्तिरचना होती अण्णा जोशी यांची, निळकंठ अभ्यंकर यांचं संगीत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराजांची ही रचना, यशवंत देव यांचं संगीत.

0: संत तुकाराम महाराजांचा अभंग सुमन कल्याणपूरी यांच्या स्वरामध्ये आपण ऐकलात. श्रोतेहो, प्रभात वंदन या कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे चिंतनी या सदराची. ऐकूयात डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार.
1: कलेच्या जगात सर्वाधिक जवळच्या तरीही भिन्न प्रकृतीच्या कला म्हणजे संगीत आणि साहित्य. दोन्हीचा उगम ध्वनीत, तरीही भाषा आणि संगीत यांचा पुढचा प्रवास निराळा होतो. साहित्यकलेचं स्थिर स्वरूप आणि संगीताची प्रयोगजीवी धाटणी यांमुळे अर्थातच या दोन्ही कलांची निर्मिती प्रक्रिया, आस्वादन आणि सौंदर्य विचार यांची जातकुळी अगदी निराळी असते. तरीही दोन्हीतला अनुबंध हा दृढ, दीर्घकालीन आणि एकमेकांवर प्रभाव टाकणारा आहे. मानवी संस्कृतीत ध्वनीशी संबंधित दोन प्रवाह समांतरपणे वाहते राहिले. एक म्हणजे ध्वनीपासून वाक म्हणजे भाषा, त्यातून वाङ्मय म्हणजे मौखिक परंपरा आणि लिखित साहित्य अशी साहित्याची धारा आहे. तर ध्वनीपासून स्वर लय, त्यातून संगीत, त्यातून संगीताची मौखिक परंपरा आणि सांगीतिक साहित्य अशी दुसरी धारा प्रवाहित झाली. या दोन प्रवाहातून साहित्य आणि संगीत या दोन कलांचा विकास स्वतंत्रपणे झाला. त्यांचा प्रवास समांतर असला तरी त्यात स्वरूप भिन्नता आहे. म्हणूनच दोन्ही कलांचं स्वतंत्र अस्तित्व एकमेकांना खुणावत राहिलं आणि त्यातून जे आदानप्रदान घडलं त्यातून साहित्य आणि संगीताचा अनुबंध दृढ होत गेला. ध्वनीची विभिन्न रूप, मौखिक म्हणजेच वाङ्मय आणि लिखित म्हणजे साहित्य, अशा दोन्ही प्रकारच्या भाषा व्यवहारात मिळतात. तर संगीतात गेय काव्य

भागातून साहित्य प्रवाहित होतं. साहित्य आणि संगीत यांचा हा अनुबंध प्राचीन वैदिक ऋचा, प्राकृत गाथा, नाटकातील ध्रुवागीतं, विविध भक्तिपरंपरातल्या स्तोत्ररचना, जयदेवकवीची अष्टपदी, संतपंत कवींची भक्तिपदं, पंडिती काव्य, लावणी, पोवाडे, फारसी उर्दू शायरीपासनं हिंदुस्थानी रागसंगीतातील ध्रुपद ख्या

0: दोन्हीचा उगम हा काहीतरी व्यक्त करण्याच्या अनिवार इच्छेत आहे. मात्र बोलण्यातल्या ध्वनीला लांबवलं, त्याला लयीचं वळण आणि सुरांचं कोंदण दिलं की मग आपण बोलण्यापासून पुढे सरकतो आणि त्याचं गाणं बनतं. व्याकरण संस्कारित असलेल्या म्हणजे संस्कृत भाषेपेक्षा नैसर्गिक अभिव्यक्तीवर भर देणाऱ्या म्हणजे प्राकृत भाषा, बोलीभाषा यांच्यामध्ये एक हेल असतो, नादाचं गुंजन असतं. त्या हेल काढून बोलल्या जातात, म्हणूनच त्यांच्यामध्ये संगीतपरता अधिक असते. बोलण्यात हेल आला की त्या हेलातून नादरंग आणि स्वराचे वर खाली होणारे झोके येतात. हे दोन्ही आले की त्यातून एक आकर्षक धून बनते. ती धून लयीत उच्चारली की मग तिचं गीत म्हणजे गायन बनतं. बोलण्यापासून गाण्यापर्यंत होणारा हा प्रवास म्हणजे साहित्याकडून संगीतापर्यंत होणारी मोठी मजेदार वाटचाल आहे.
1: डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार आपण ऐकलेत आजच्या चिंतन या मालेमध्ये. श्रोतेहो, याबरोबरच भक्तिगीत आणि चिंतन कार्यक्रम प्रभात वंदन आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकता आहात. रसिक मान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आता आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. सकाळचे 6:30 आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मील पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरामध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय शिफारसी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 7:30. 7:15 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज गर्भाशय बाहेर पडणं याविषयी तज्ञ सहभाग स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके सादर करते सदानंद कामटी. त्यानंतर 6:50 परिसर यामध्ये हवामान बदलाचे परिणाम लेखन निवेदन बापूराव आंधळे यांचं सादर करते सदानंद कामडी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्राचे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 तसंच 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 स्वरांजली या कार्यक्रमामध्ये गाऊ विठ्ठलाची गाणी डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत, संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं, गायक सावनी रवींद्र आणि धनंजय पवार, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभूमिराशी, सादर करते गौरव शिंपी. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे निमित्त अल्बिनिझम अर्थात विवर्णता आणि त्वचाविकार याविषयी माहिती तज्ज्ञ सहभाग त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर, सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. 10:10 कॅलिडोस्कोप हा इंग्रजीतून कार्यक्रम. अ लाईफ इन लाफ्टर द असरानी स्टोरी रिटन अँड नॅरेटेड बाय चेतन शेट्टी सादर करते गौरव शिंपी. 10:25 काही स्थानिक निवेदनं दिलं जातील. तर 10:30 हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा पणशीकर यांचं गायक, त्यांनी गायलेला राग नट बिलावल, तबला साथ श्रीकांत भावे, हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव. 11:30 गाता रहे मेरा दिल यामध्ये आज हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला गेली 50 वर्षांहून अधिक काळ सेवाभावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची

0: मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध, त्यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता, सूत्रनिवेदन वरदा हसबनीस यांचं, सादरकर्त्या तेजा दुर्वे, आकाशवाणी सांगली केंद्राची ही निर्मिती असेल. दुपारी 1 वाजता आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. दुपारी 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. तर दुपारी 1:15 दोपहर समाचार. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेची सुरुवात 4:58 संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 आमच्या युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. स्टे ट्यून या सदरामध्ये विनोदी लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, शिक्षणतज्ञ प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आचार्य अत्रे बहुआयामी व्यक्तिमत्व. लेखन निवेदन गायत्री सुतार, सादरकर्ते धीरज केदारे. 6:10 आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 कलश या कार्यक्रमात रूपकात्मक पत्रकारिता सेवा से कॉर्पोरेट तक. लेखक सहभाग स्वरांगी साने यांचा, सादरकर्त्या देवकी कुलकर्णी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, तर 7:30 आमच्या शेतकरी बांधवांकरता कार्यक्रम माझं घर माझं शेत. आम्ही शेतकरी, शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. यामध्ये 4 सूत्री भात लागवड तंत्र अवगत करून भातशेती करणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ आवळे यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद, त्यानंतर बाजारभाव आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:15 एक कलाकार, यामध्ये आजचे कलाकार प्रल्हाद केशवात्रे. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम यूएस प्रसाद कर्नाटकी सेक्सोफोन वादन आजच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. 11:10 अर्थात प्रसारण सभेच्या शेवटी हवामान वृत्त आणि हवामान अंदाज. आमची बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित तशीच सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 13 जून या तारखेला असलेलं ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया. सन 2000 स्पेनमधील माद्रिद इथं एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यानं 12 लढतीत विजय मिळवला तर 3 लढती अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. 1997 दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत 59 लोक मृत्युमुखी पडले तर सुमारे 100 जण जखमी झाले. 1983 या दिवशी पायोनियर 10 हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले. 5 ज्यांचा जन्मदिवस आहे अशी प्रसिद्ध नावं ही आहेत. गीतकार प्रेम धवन यांचा 1923 या दिवशी जन्म झाला. एक गीतकार म्हणून जरी ते प्रसिद्ध असले तरी संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही त्यांनी काम केलं. आपल्या देशभक्तीपर गीतांसाठी प्रेम धवन विशेष ओळखले गेले. '1909 केरळचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते EMS नंबुद्री पाद. 1905 या दिवशी इंग्लंडचे क्रिकेटपटू दुलीप सिंहजी यांचा जन्म झाला. नवानगरच्या राजघराण्यात जन्मलेले दुलीप सिंहजी हे आणखी एक महान खेळाडू रणजी यांचे वंशज होते. त्यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. 1879 अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर. 1831 प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक आणि गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा आज स्मृतिदिन.

0: 1969 साली त्यांचं निधन झालं. मी कसा झालो आणि कऱ्हेचे पाणी ही त्यांची आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत.
1: विनोद ज्याला कळतो ते राष्ट्र मोठं असतं, त्या दृष्टीनं महाराष्ट्राची तुलना इंग्लंडशीच होऊ शकेल. केवळ इंग्लंडचा आमचा संबंध आला म्हणून महाराष्ट्राची प्रवृत्ती अशी आहे. इथं कला, तिथे नाट्यकला, संघर्षावर आधारलेली नाट्यकला आणि विनोदबुद्धी, आणि हा वारसा गडकरींनी चालवला पुढं.
0: 1967 शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर. 1923 पुण्याच्या शिवाजी प्रिपरेटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांनी बनवला आहे.
2: श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.
3: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
4: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
3: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारण सभेत आता ऐकूयात कृषीवाणी या सत्रामध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय शिफारसी. ऐकूयात.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया, कीड रोग नियंत्रणाची गुरुकिल्ली या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये येणाऱ्या विविध कीड आणि रोगांना कारणीभूत असलेल्या बुरशी, जीवाणू आणि सूक्ष्मजीव मातीमध्ये सुप्त अवस्थेत दीर्घकाळ टिकून राहतात. अनेक रोगांचा प्रसार रोगग्रस्त बियाणं आणि जमिनीमार्फत होत असतो. त्यामुळे बीजप्रक्रिया जर आपण केली तर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीड रोगापासून बचाव होतो. रोग नष्ट झाल्याने किंवा त्यांची तीव्रता कमी झाल्यामुळे बियाण्यांची उगवण चांगली आणि एकसारखी होते. रोपं निरोगी आणि जोमदार वाढतात. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत? तर बियाणे जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून बियाण्यांना संरक्षण मिळतं. उगवणीनंतरच्या प्रारंभीच्या पहिल्या 30 ते 35 दिवसांच्या कालावधीमध्ये रस शोषक किडी आणि विविध रोगांपासून पिकांचं संरक्षण होतं. पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कीड आणि रोग व्यवस्थापनातील खर्चात लक्षणीय बचत होते. बियाण्यांची उगवण क्षमता सुधारते आणि उगवण एकसारखी होते. जैविक बीज प्रक्रियेमुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढून झाडांना अन्नद्रव्य सहज उपलब्ध होतात. पिकांची प्रतिकार शक्ती वाढते. एकूण उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ व्हायला मदत होते. बीज प्रक्रिया करताना काय काळजी घ्यायला हवी? तर बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी हात मोजे, मास्क, चष्मा यांसारख्या संरक्षण करणाऱ्या गोष्टींचा वापर करायला हवा. बीज प्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किंवा सीड ड्रम किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणे हाताने चोळू नये. कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून ते घ्यावं. रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया एकत्र करू नये. विकत घेतलेल्या बियाण्यांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केली असेल तर अशा बियाण्यांवर फक्त जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करायला हवी. बीज प्रक्रियेचा क्रम असा असायला हवा: प्रथम रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक कीटकनाशक आणि त्यानंतर 3 ते 4 तासांनी जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशक, त्यानंतर 3 ते 4 तासांनी रायझोबियम किंवा एझोटोबॅक्टर, सर्वात शेवटी KMB किंवा PSB यांची बीज प्रक्रिया करायला हवी. नैसर्गिक शेती अंतर्गत बीजामृत प्रक्रियेची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. नैसर्गिक शेती अंतर्गत बीजामृत प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांवरचं बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग कमी होतात आणि अंकुरण चांगलं होतं. बियाण्यांवरील रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात. अंकुरांचं प्रमाण वाढतं. रोपांची सुरुवातीची वाढ जोरदार होते. रासायनिक बीज प्रक्रिया आपल्याला टाळता येते. खर्च कमी होतात आणि वाढ पर्यावरण पूरक होते. बीजामृत बनवताना आपल्याला देशी गाईचं शेण 5 किलो, देशी गाईचं मूत्र 5 लिटर, चुना 50 ग्रॅम, माती शेतातली किंवा उंबऱ्यांच्या झाडाखालची,

0: एक मूठ आणि पाणी 20 लिटर घ्यायला हवं. 20 लिटर पाण्यात 5 किलो देशी गाईचं शेण चांगलं मिसळावं. त्यात 5 लिटर गाईचं मूत्र टाकावं. 50 ग्रॅम चुना पाण्यात वेगळा विरघळवून मिश्रणात टाकावा. त्यातील शेतातील वड किंवा उमऱ्याच्या झाडाखालची एक मूठ माती मिसळायला हवी आणि हे मिश्रण लाकडाच्या काठीने चांगलं ढवळावं. त्यानंतर 12 ते 24 तास सावलीमध्ये ठेवावं. आणि हे मिश्रण वापरताना बियाणं किंवा रोपांची मुळं 30 मिनिटं बीजामृतात बुडवून ठेवावी. नंतर सावलीमध्ये वाळवून लगेच त्याची पेरणी करावी. शेण आणि मूत्र हे वापरायला हवं. तयार बीजामृत 24 तासात वापरावं. जास्त दिवस ते साठवून ठेवू नये आणि थेट उन्हात तर अजिबात ठेवू नये.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय शिफारसी आत्ताच आपण ऐकल्यात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.
2: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
2: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
3: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
4: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 7:45 वाजता आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, तर 6:55 मिनिटांनी संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला
7: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
8: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याही पेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे, त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची, स्त्रिया

0: ना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतारवय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात, त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत, तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा, तर पहिली गोष्ट प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे.

0: जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी, तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाचा परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: विषये प्रबलं विरोधं प्रकटितम्। यस्मिन् त्रयः भारतीयाः नाविकाः मृताः। सामाजिकान्तर्जालीये पटले एकस्मिन् लेखे डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् वाणिज्यिक नौवहनं विरुद्धं एतादृशानि प्राणघातक आक्रमणानि न्यायोचितानि न सन्ति इति। ओमान तटस्य तटे पलावध्वजयुक्तस्य एमटी सेटेबेलो जलयानस्य उपरि अमेरिकादेशस्य आक्रमणे भारतीयदलस्य त्रयः सदस्याः मृताः, येन नवदिल्ल्यां तीक्ष्ण प्रतिक्रिया प्रदत्ता। रक्षामन्त्री राजनाथसिंहः दृढतया उक्तवान् यत् ऑपरेशन सिन्दूर अभियानस्य समये स्वदेशीय प्रक्षेपास्त्राणाम् असाधारणं प्रदर्शनं भारतस्य रक्षाशोधस्य विकासपर्यावरणव्यवस्थायाः वर्धमानशक्तेः प्रमाणम् अस्ति। रक्षा अनुसंधान विकास संघटनस्य रक्षा अनुसंधान विकास प्रयोगशालायां उन्नतास्त्र प्रणाली परिसरस्य उद्घाटनावधौ रक्षामन्त्रिणा उक्तं यत् शक्त्यै शान्तेः आवश्यकता अस्ति तथा च तस्याः शक्तेः सर्वाधिकः विश्वसनीयाधारः आत्मनिर्भरता एव अस्ति। दिल्ली एनसीआर क्षेत्रे गतरात्रौ निरन्तरं द्वितीयरात्रौ प्रचण्ड वृष्टिः अभवत्। वृष्ट्या सह मेघगर्जनं तीव्रवायुः विद्युद्योतनं चाभवत्। भारत ऋतु विज्ञान विभागेन दिल्ल्याः तथा समीपस्थानां क्षेत्राणां कृते रेड अलर्ट इति रक्तवर्णीया सञ्चेतना प्रसारिता अस्ति। आईएमडी इत्यनेन सावधानं कृतं यत् आर्द्रकालः अनुवर्तयितुं शक्यते। अग्रिमेषु कतिपयेषु दिनेषु मेघवृष्टिः निरन्तरं भवितुमर्हति। क्रिकेट क्रीडायाम् अद्य हिमाचल प्रदेशस्य धर्मशालायां तिसृणाम् ओडीआई क्रीडायां श्रृंखलायाः प्रथमायां क्रीडायां भारतम् अफगानिस्तानदलं सम्मुखीकरिष्यति। क्रीडा सार्धैकवादने आरभ्यते इति वार्ताः।
1: श्रोतेहो ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकता आहात रसिक मान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आता आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र। वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7:30 होत आहेत। आता ऐकणार आहोत आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे।
1: श्रोते हो, ऐकूयात आता आजचा विचार। विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षण शास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार अर्थात प्रल्हाद केशवात्रे यांचा आज स्मृतिदिन। ऐकूयात त्यानिमित्तानं मानवी जीवनाविषयी त्यांचा विचार। ते म्हणतात, जीवनातील सर्व दुःख समूळ नाहीशी करणं हे काही माणसाच्या हातात नाही, मात्र या दुःखांचा यातनामय उपसर्ग स्वतःला बिलकुल लावून न घेता ती हसण्यावारी नेणं किंवा ती हसून घालवणं आणि स्वतःच्या जीवनातील उत्साह, आशा आणि आनंद शाबूत राखणं एवढी एकच गोष्ट माणसाच्या हाती आहे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, डेकोरेशन तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला सगळं.

0: मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: श्रोतेहो, आज प्रल्हाद केशव अत्रे यांचं स्मृती दिन आणि त्यानिमित्तानं मानवी जीवनाविषयी त्यांचा विचार पुन्हा एकदा. जीवनातील सर्व दुःख समूळ नाहीशी करणं हे काही माणसाच्या हातात नाही, मात्र या दुःखांचा यातनामय उपसर्ग स्वतःला बिलकुल लावून न घेता ती हसण्यावारी घेणं किंवा ती हसून घालवणं आणि स्वतःच्या जीवनातील उत्साह, आशा आणि आनंद शाबूत राखणं एवढी एकच गोष्ट माणसाच्या हाती आहे. हा होता आजचा विचार.
3: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: धमाल, मस्ती, मजा, गाणी, गोष्टी, गप्पा, मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला, छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम।
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
4: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:07 झालेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील।
5: तेजोमयनाद ब्रह्म हे।
6: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले। या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते।
0: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि

जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोतेहो, 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार। राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार। आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरा मोहरा बदलला। एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते। यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला। महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर, की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे।
3: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण

2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठंही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच

0: सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिसकुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आके, काय सांगत होतीस ग तू?
3: आता ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत घ्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना
2: वाके. रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
5: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाशझोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद होत आहेत.
6: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
7: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
6: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
4: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
7: रिड्यूस प्लास्टिकचा वापर कमी

0: करा, कापडी पिशवी सोबत ठेवा,
1: रियूज प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा,
2: रिसायकल ओला आणि सुका कचरा वेगळा करा, प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोब असावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोब असावा.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मुंबई केंद्र. 7:25 झालेली आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत.

0: सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती, तसे तत्व आहे ते.

0: होती तसे तत्वात वाहते. म्हणजे जनरली आपण पाहतो की
1: हे
0: काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतो तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यावर जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले काय यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्भ कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्भ आहे. सेंद्रिय कर्भ जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्भ असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्भ कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्भ जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्या वेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, हा उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा. सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय. तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे, ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग बदललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्भग्रहण जे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्भ उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्भ जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्भ उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्भ कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळतंय, आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं, तर ही

0: महत्वाची आहे, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
1: आता नैसर्गिक शेती तत्वामधला जे मग म्हटलं आपण, त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो अगोदर, रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे पोषण करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घरजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं, म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचा प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गुळा गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवी त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
0: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतात आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. त्यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
1: ते अगदी म्हणजे हेच आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाहीये तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं सहक्षेपित केला.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोतेहो, प्रसारण सभेत आता यानंतर आपण ऐकणार आहोत भावधारा हा सुगमगीतांचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विश्रांती.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
4: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
3: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
4: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
3: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
4: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
3: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात लता मंगेशकर यांनी गायलेल्या पी सावळाराम यांच्या रचनेसोबत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: श्रद्धेहो, पी सावळाराम यांची ही गीतरचना वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केली होती. स्वर होता माणिक वर्मा यांचा. श्रद्धेहो, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐका आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

श्रोतेहो, आज विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षण शास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता केशव कुमार अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृती दिन. ऐकूयात त्यानिमित्तानंच उदयराज गोडबोले यांच्या स्वरात प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे गीत दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: पी सावळाराम यांची ही गीतरचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. श्रोतेहो भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता ऐका आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, आरती प्रभू यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: flame-back woodpecker feeding on a wall. And with that, it's back to you, Sarabjeet.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to embark on 6-day visit to France and Slovakia this morning. DRDO successfully conducts 3 consecutive flight tests to demonstrate multi-layered ballistic missile defense capability. External Affairs Minister Dr. S. Jaishankar lodges strong protest with US Secretary of State Marco Rubio over US strikes on oil ship that killed 3 Indian sailors. India and Bangladesh reaffirm their commitment to maintain peace and tranquility along the border. United States says it open to civil nuclear program of Iran under proposed peace deal. In badminton, PV Sindhu to face world champion Akane Yamaguchi of Japan in women's single semi-finals of Australian Open today. And in FIFA World Cup, United States takes 3-1 lead. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हीएन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घपल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते

सकाळी 5:15 या वेळेत 3:15 होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. ICC महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात

0: देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz-वर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगभरात सर्वत्र. सकाळचे 8:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अंजली कुलकर्णी यांच्या स्वरामध्ये पार्थ उमराणी यांची ही गीतरचना. संगीत राहुल देशपांडे यांचं.

0: श्रोतेहो भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोतेहो कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात गोविंद यांची रचना, श्रीपाद उमरेकर यांनी संगीतबद्ध केली आहे, स्वर आहे अनुराधा कुबेर यांचा.

0: आई, नौकरी में डाली।
1: अरे वाह, अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग
0: हो ताई, नवीन मोबाइल, जीन्स, जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
1: अच्छा,
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये, शांताराम नांदगावकरांची ही रचना संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी।

श्रोते हो, संदीप खरे यांची ही गीतरचना, संगीत आणि स्वर होता सलील कुलकर्णी यांचा. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी रसिको आपण ऐकता आहात पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम आता जगभरात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 9 वाजलेले. प्रसारण सभेत ही वेळ मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूयात सुरुवातीला शंकर महादेवन यांच्या स्वरामध्ये कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत, प्रवीण दवणे यांचं.

0: मिली, नौकरी मिला ली।
1: अरे वाह, अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग
0: हो ताई, नवीन मोबाइल, जीन्स, जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट
1: तुझं।
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये गुरु ठाकूर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचा।

आता ऐकूयात आनंदी जोशी आणि ओंकार पाटील यांच्या स्वरामध्ये निपुण देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं ना कळे मला या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. हे गीत लय भारी या चित्रपटातून सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूयात एका आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो असावा.
1: श्रोतेहो, बालगंधर्व या चित्रपटातून आनंद भाटी यांच्या स्वरातलं, गोविंद बल्लाळ देवळ यांची ही रचना, कौशल इनामदार यांचं संगीत.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूयात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातल्या या गीतासाठी महेश काळे यांना. समीर सामंत यांची ही रचना शंकर हसन लॉय यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: श्रोतेहो, समीर सामंत यांची ही गीतरचना महेश काळे यांच्या स्वरात आपण ऐकलीत. गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट कट्यार काळजात घुसली. या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: सतारीचे बोल असो
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो.

0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोतेहो, आता स्वरांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
1: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हातान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणी, कोळपणी आणि पेरणी सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद.

कुलकर्णी। कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार। निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी। सादर करते गौरव शिंपी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: स्वरांजली कार्यक्रम आपण ऐकत होतात. दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. 9:40
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. सकाळचे 9:40:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे निमित्त अल्बिनिझम अर्थात विवर्णता आणि त्वचा विकार याविषयी तज्ज्ञ सहभाग त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. ऐकूयात हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. त्वचेचा रंग, केसांचा रंग किंवा आपल्या डोळ्यांचा रंग हा निसर्गाचा एक चमत्कार असतो, ते निसर्गाचं देणं असतं. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन या रंगद्रव्याची कमतरता असते तेव्हा निर्माण होते अल्बिनिझम अर्थात विवर्णता ही कंडिशन किंवा स्थिती. अनेकदा या अवस्थेकडे केवळ वेगळ्या रूपामुळे पाहिलं जातं, परंतु त्यामागे दृष्टीचा प्रश्न, त्वचेचं संरक्षण, मानसिक सामाजिक आव्हान आणि आरोग्यविषयक अनेक पैलू दडलेले असतात. आज आपण या विषयाकडे सर्वसमावेशक आरोग्य आणि सामाजिक विषय म्हणून पाहणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर संध्या, सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल सांगा.
1: श्रोते हो नमस्कार. मी डॉक्टर संध्या हिप्परगेकर, त्वचारोग तज्ज्ञ, पुणे कात्रज येथे कार्यरत आहे. माझं शिक्षण MBBS आणि DDVL हे BJ मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज अँड ससून हॉस्पिटल इथून पूर्ण झाले आहे. गेली 10 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. बऱ्याच माझ्या पेपर प्रेझेंटेशन पैकी स्क्लेरोथेरपी या विषयावर मी माझे पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे.
0: डॉक्टर, या अनुभवातनच आम्ही आज काही माहिती जाणून घेणार आहोत अल्बिनिझम किंवा विवर्णता या विषयावर. एक फोन कॉल येतोय, घेऊया.
2: हॅलो,
0: नमस्कार.
2: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
2: हो, वालोडून बोलतो मॅडम.
0: बोला बोला, काय नाव आहे आपलं?
2: महादेव काटे बोलत आहे. हॅलो डॉक्टरला सतत फोन लावण्याचं कारण म्हणजे आता दुसऱ्या श्रोते बी लावत असतात, परंतु आपल्याला जे आजार आहेत त्याचं थोडं निवारण होतं म्हणून हॅलो डॉक्टरला सतत लावण्याचा योग येतो.
0: बरं,
2: आजार त्या आजारासाठी.
0: बोला बोला, आजचा तुमचा काय प्रश्न आहे?
2: आमचं ते जरा थोडस काळपट पण येते आणि काय होतं माहितीये का, त्वचा थोडी अशी खांजवल्यासारखं होतं, असं उष्णतेने थोडस हे झाल्यासारखं होतं. उष्णतेने जास्तच आणखी पुन्हा काळपट होणे, मग त्याच्यावर काय पुन्हा उपचार, काय क्रीम वगैरे किंवा काय?
0: आपण डॉक्टरांनाच विचारूया. डॉक्टर काय सांगाल?
1: त्वचेचा काळपटपणा हा डेली जे रुटीन सन एक्सपोजर होत असते आपल्याला त्यामुळे होत असते. त्यासाठी डेली रुटीन मध्ये तुम्ही जेव्हा एक गुड क्वालिटी जेंटल क्लिन्झर, सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर ह्या गोष्टी वापरल्या तर आपल्याला पुढे त्वचेचा काळपटपणा थांबवण्यासाठी मदत होऊ शकते.
2: बरोबर. मग ती क्रीम आपण घेतली पाहिजे, वापरली पाहिजे असं म्हणायचे डॉक्टर साहेब?
1: हो हो, त्या क्रीम वापरल्या पाहिजेत. पण त्या कुठल्या क्रीम वापरायच्या, कुठले सनस्क्रीन वापरायचे यासाठी योग्य पद्धतीने त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेतले तर ते बरं पडेल.
2: तपासूनच घेतो मॅडम, कारण तपासलं म्हणजे बरं पडते.
1: बरोबर.
2: खूप आनंद वाटला बरं का, चांगली छान माहिती दिली आपण सर्व.
0: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल.
2: हो धन्यवाद. धन्यवाद
0: डॉक्टर. आजचा आपला विषय आहे विवर्णता किंवा अल्बिनिझम, तर याचा अर्थ नेमका काय असतो ते आम्हाला सांगा सुरुवातीला.
1: विवर्णता म्हणजे अल्बिनिझम हा कोणताही संसर्गजन्य रोग किंवा त्वचेचा नेहमीचा आजार नाहीये, तर ती एक अनुवंशिक कंडिशन, जेनेटिक कंडिशन म्हणतो आपण त्याला, आहे ज्यामध्ये आपल्या संपूर्ण शरीरामध्ये मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य ची निर्मिती अत्यंत कमी होते किंवा अजिबातच होत नाही. ही अवस्था कधी कधी जन्मजात किंवा आयुष्यभर राहणारी असते.

0: ती कोणत्याही तात्पुरत्या उपचारांनी पूर्णपणे बरी करता येत नाही तर तिचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावे लागते.
1: बरोबर.
0: सामान्य त्वचा रोग म्हणजे जसं की एक्झिमा, सोरियासिस, ऍक्ने, फंगल इन्फेक्शन हे असतात ज्यामध्ये त्वचेला खाज येणे, पुरळ येणे किंवा त्वचेच्या वेगवेगळ्या अंगावरती डाग असणे हे प्रकार होऊ शकतात जे की ट्रीटमेंटनी पूर्णपणे बरे होऊ शकतात.
1: बरोबर. म्हणून हा प्रकार वेगळा,
0: हा प्रकार वेगळा आहे
1: म्हणजे ही त्वचेची अवस्था आहे, रोग नाही.
0: रोग नाही.
1: बरोबर. डॉक्टर, याच्याविषयी बोलताना तुम्ही उल्लेख केला मेलानिन, तर हे रंगद्रव्य जे असतं तर ते शरीरामध्ये कशा पद्धतीने काम करतं, म्हणजे आपल्या केसांचा, डोळ्यांचा, त्वचेचा रंग जो असतो तर ह्याच्यावर ते कशा पद्धतीने काम करतं?
0: मेलानिन हे रंगद्रव्य आपल्या शरीरातील त्वचा, केस आणि डोळ्यांना नैसर्गिक रंग देण्याचे मुख्य काम करतं.
1: म्हणजे उपजत असते आपल्या शरीरात,
0: शरीरात असते जेनेटिकली. यात सर्वात महत्वाचा जैविक उपयोग म्हणजे मेलानिन हे आपल्या शरीरात सूर्याचे अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज पासून प्रोटेक्शन करण्यासाठी मदत करतं प्रामुख्याने. जर अल्बिनिझम पेशंट्समध्ये हे मेलानिनची कमतरता असल्यामुळे जर आपण हे समाजात पेशंट्स वावरताना पाहिले तर त्यांची त्वचा ही पूर्णपणे पांढरी किंवा फिकट गुलाबी रंगाची असते. त्यांचे शरीरावरचे केस किंवा आयलॅशेस, आयब्रोज हे पांढऱ्या किंवा सोनेरी रंगाचे असतात आणि डोळ्यांचा कलर फिकट असतो. आणि ह्या लोकांना डोळ्यांचा त्रास असल्यामुळे डोळे सतत मिचकावणे किंवा त्यांची दृष्टी स्थिर नसणे या समस्यांचा सामना करावा लागतो.
1: बरोबर. पण मग काही वेळेस विवर्णता हा काही जणांना आजार वाटतो, काही वेळेस लोकांना असा गैरसमज असतो की एखाद्याला विवर्णता असेल तर त्याला स्पर्श केल्यामुळे, त्याच्यासोबत राहिल्यामुळे आपल्यालाही तो आजार वाटून तो होऊ शकतो, तर याबद्दल काय सांगाल?
0: बेसिकली अनेकांना माहिती अभावी विवर्णता हा स्पर्शाने किंवा एकमेकांच्या बाजूला बसल्याने, सोबत जेवल्याने किंवा त्यांचे कपडे वापरल्याने पसरणारा आजार वाटतो जो पूर्णपणे आधारहीन गैरसमज आहे लोकांचा. बिकॉज हा विवर्णता हा जर कुठल्याही जीवाणू किंवा विषाणूंमुळे होत नाही त्यामुळे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचा कोणताही मार्ग नाहीये. तर हा केवळ जनुकीय रचनेतील बदलांमुळे, दॅट इज जेनेटिक म्युटेशन, होणारा नैसर्गिक बदल आहे. जसं की नॅचरलीच एखाद्या व्यक्तीची उंची, चेहऱ्याची ठेवण किंवा हातापायांची रचना ही जन्मतःच ठरलेली असते.
1: बरोबर.
0: तसाच हा एक प्रकार आहे.
1: म्हणजे आई वडिलांमधील जी जनुक असतात ती मुलांमध्ये उतरतात त्याप्रमाणे डोळे, उंची किंवा शरीराची ठेवण हे सगळं बनत असतं.
0: बनत असतं. त्याचप्रमाणे हा अल्बिनिझम नावाचा प्रकार होतो.
1: बरोबर. एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: मी गुरुप्रसाद परदेशी बोलतोय.
1: बोला.
2: हा मॅडम, मला डॉक्टरांशी प्रश्न विचारत होता. पोटाचे पांढरे डाग आहे ना, छोटे छोटे का येतात, का आले पोटावर माझे आले 5-6, तर ते का आले असे, कोणत्या आजारामुळे? मी गोळ्या घेतो त्यामुळे आले का, ब्लड प्रेशरच्या नाही का, पॅरालिसिसच्या, त्यामुळे साईड इफेक्ट म्हणून आले की ते नॅचरल आहे किंवा कोणत्या आजाराचं लक्षण
0: आहे? आपल्या शरीरावरती जे पांढरे डाग येतात त्याचं एकच असं कारण नसतं, त्याच्यामध्ये भरपूर कारणे असतात. ज्यामध्ये समजा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इंडियन सिनारिओ मध्ये व्हिटॅमिन B12 कमी असल्यामुळे, किंवा सगळ्या उन्हामध्ये जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा एक सुरमा म्हणून आपण खूप कॉमनली म्हटला जातो तोही प्रकार असू शकतो, किंवा म्हणजे प्रत्येक पांढरा डाग हा कोड काहीतरी घाबरण्यासारखं आहे असं नसतं. पण ते चेक करण्यासाठी तुम्हाला त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो.
2: मॅडम, गोळ्यांचे साईड इफेक्ट नाही ना, त्यामुळे तर नाही होत असं?
0: नाही नाही, गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे असं डिरेक्टली पांढरा डाग असं होत नाही.
2: छोटे छोटे आले मॅडम.
0: हो, बरोबर आहे. पण जोपर्यंत ते आपण मॅग्निफाईंग लेन्स खाली तो पांढरा डागांचा प्रकार व्यवस्थितपणे डॉक्टर चेक करत नाही तोपर्यंत आपण ठरवू शकत नाही बोलून की तो पांढरा डाग हा पर्टिक्युलर याच्यामुळेच झालेला आहे.
2: बरं, औषध आहे का मॅडम त्याच्यावर?
0: औषध असतात, पण त्यासाठी तुम्हाला त्वचारोग तज्ञांना भेटायला लागेल.
2: भेटायला लागेल का? बरं, थँक्यू.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: थँक्यू मॅडम, धन्यवाद.
1: नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: आकाश शेळके बोलतोय पुण्यावरून.
1: बोला.
3: डॉक्टर संध्या मॅडमला क्वेश्चन विचारायचा होता. ताणतणावाचा त्वचा आणि केसांवर कसा परिणाम होतो?
1: डॉक्टर काय सांगाल?
0: ताणतणाव म्हणजे स्ट्रेसमुळे प्रायमरीली पेशंट्सना केसांच्या बाबतीत विचाराल तर हेअर फॉलचा प्रॉब्लेम सुरू होतो, जो की ताणतणाव झाल्यानंतर इमिडिएटली नाही पण त्याच्या 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला हा फरक हेअर फॉलचा प्रॉब्लेम्स दिसू शकतात. आणि स्किनवरती म्हणालात तर त्वचा डल होणे, त्वचावरती मॉइश्चरायझेशन न राहणे, डार्क सर्कल येणे, म्हणजे डार्क सर्कल म्हणजे त्वचाभोवती डोळ्यांभोवती काळसरपणा वाढणे, हे प्रॉब्लेम होऊ शकतात.
3: बरोबर मॅडम. आणि त्याच्यावरती अजून काय केलं पाहिजे मॅडम?
0: शक्यतो जे आपल्याला जेवढं संतुलित आहार ठेवणे.

0: त्यानंतर अँटीऑक्सिडंट रिच डाएट म्हणजे की आंबट पदार्थ जसे की बेरीज किंवा टोमॅटो संत्रा हे आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढवणे. वॉटर इनटेक म्हणजे दिवसातनं 3 ते 3.5 लिटर पाणी पोटामध्ये गेलंच पाहिजे दिवसभरामध्ये.
1: बरोबर, नक्कीच मॅडम, नक्कीच.
2: अशा पद्धतीचे तुम्ही उपचार केले तर नक्कीच तुम्हाला त्रास कमी होईल.
1: ओके मॅडम, धन्यवाद.
2: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
1: थँक्यू.
2: डॉक्टर, विवर्णता ही अनुवंशिक अवस्था तुम्ही सांगितली, तर कुटुंबामध्ये तिचा वारसा पुढे कसा जातो, म्हणजे कशा पद्धतीने होतं? आईला झालं तर मुलांना होतो का, किंवा वडिलांना झालं तरच मुलांना होतो का, किंवा आजी आजोबांना असेल आणि आई वडिलांना नसेल तरी पण त्यांच्या मुलांना होऊ शकतो का?
0: प्रामुख्याने हा एक ऑटोझोमल रेसेसिव्ह पद्धतीने पुढच्या पिढीत संक्रमित होतो. याचा अर्थ असा की जेव्हा आई आणि वडील या दोघांमध्येही विवर्णतेचे सुप्त जनुके म्हणजे कॅरियर जीन्स असतात तेव्हा त्यांच्या मुलांमध्ये ही अवस्था दिसून येण्याची शक्यताही 25% असते. अनेकदा आई वडील स्वतः सामान्य दिसतात पण ते या जनुकांचे वाहक असू शकतात. याबाबत समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कौटुंबिक नियोजनात किंवा विवाहाच्या वेळी जनुकीय समुपदेशन म्हणजे जेनेटिक काउन्सिलिंग संकल्पना रुजेल आणि विवर्णता असलेल्या व्यक्तींना समाजात हीन वागणूक न मिळता आदराचे स्थान मिळेल.
2: बरोबर, म्हणजे हा नक्की आजार नाहीये हे जर का समाजाला पटलं तर ते
0: ऍक्सेप्ट करतील
2: अशा लोकांना, आणि त्यांनाही सामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना मिळेल. डॉक्टर, तुम्ही जे सांगितलं की काही जण नुसते वाहक असतात, तर विवर्णतेचा प्रकार थांबवायचा असेल तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
0: बेसिकली एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाण्यासाठी जेनेटिक काउन्सिलिंग आणि ह्याची काहीही शाश्वती नाहीये की तो 100% पुढच्या पिढीमध्ये तो जाईलच. त्यामुळे याच्यासाठी ऍक्सेप्टन्स हा एक बेस्ट पर्याय आहे.
2: म्हणजे जर आईला आणि वडिलांना दोघांनाही असेल विवर्णता तर त्यांना जे होणारं मूल आहे त्याच्या आधीच त्यांनी जर का गायडन्स घेतला त्वचा विकार तज्ञांचा तर त्याचा फायदा होऊ शकतो का?
0: होऊ शकतो, कारण की त्याच्यामध्ये फक्त 25% चान्सेस आहेत की पुढच्या पिढीमध्ये तो संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे ह्या उपदेशामुळे काय होईल की ते ऍटलिस्ट नॉर्मल लाईफ जगण्यासाठी ते तयार होऊ शकते.
2: बरोबर. मुख्य आपल्या त्वचेमध्ये कधी असा रंगात बदल दिसून आला, दृष्टीवर बरेचदा आपल्या परिणाम होऊ शकतो, त्रास होऊ शकतो, तर या विवर्णतेचा डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? मग अशी तुम्ही सांगितलं की काहींचे डोळे सारखे मिचकवले जातात किंवा नजर स्थिर नसते, त्याच्याशिवाय अजून काय त्रास होतात त्यांना?
0: विवर्णतेमध्ये सर्वात दुर्लक्षित होणारा भाग म्हणजे दृष्टीदोष. मेलॅनिनच्या अभावामुळे डोळ्यातील रेटायना म्हणजे दृष्टीपटल आणि डोळ्याकडून मेंदूकडे संकेत घेऊन जाणाऱ्या नसा पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे समस्या प्रामुख्याने उद्भवतात जसे की फोटोफोबिया म्हणजे तीव्र प्रकाश किंवा सूर्यप्रकाश डोळ्यांना सहन न होणे किंवा डोळे अंशतः मिटणे. निस्टॅग्मस म्हणजे जसे की डोळ्यांच्या बाहुल्या स्थिर न राहता उजवी डावीकडे किंवा वर खाली हलणे. किंवा स्ट्रॅबिसमस म्हणजे डोळ्यांमध्ये तिरळेपणा निर्माण होणे. किंवा लो विजन हे प्रॉब्लेम फेस करू शकतात.
2: पण मग ह्याच्यासाठी काळजी काय घ्यावी?
0: डोळ्यांसाठी जेव्हा तुम्हाला त्वचा किंवा केस हे पांढरे दिसत आहेत बाळ जन्मता किंवा बाळ जन्मल्यानंतर काही महिन्यांमध्येच, तेव्हा पालकांनी न घाबरता किंवा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता प्रामुख्याने नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर ह्या पुढच्या गोष्टी टाळता येतील.
2: बरोबर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्वचा विकार तज्ञ किंवा डोळ्यांचे तज्ञ यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अशा पेशंटसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी. भारतातील हवामान आणि परदेशातील हवामान याच्यामध्ये नेहमीच फरक असतो. बरेचदा आपल्याला असं दिसतं की परदेशातले लोक जास्त गोरे असतात तर त्यांच्यामध्ये हा त्वचेचा प्रकार कितपत दिसतो जो भारतात आपल्याला कमी दिसतो किंवा वेगळा दिसतो?
0: भारत हा आपला आपण उष्ण प्रदेशामध्ये राहतो त्यामुळे अल्बिनिझम किंवा विवर्णतेच्या केसेस ह्या आपल्या इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात. त्याचा इन्सिडन्स पाहिला तर 1 in 17,000 केसेस म्हणजे 17,000 लोकांपैकी एकासाठी हा इन्सिडन्स आहे.
2: बरोबर.
0: त्यामुळे आणि आपण जर पाहिलं तर फॉरेन ह्याच्या कंट्रीजमध्ये उन्हाची तीव्रता तेवढी जास्त प्रमाणात नसल्यामुळे ह्या केसेस तिकडे जास्त आढळत नाहीत.
2: बरोबर, म्हणजे त्यांच्याकडे जास्त गोरी त्वचा असते त्यामुळे लक्षातही येत नाही बरेचदा की अल्बिनिझम आहे किंवा नाहीये, कारण हे लोक बरेचदा उन्हाच्या शोधात असतात.
0: हो.

0: आपल्याला त्याच्यात फारसा फरक दिसू शकत नाही.
1: बेसिकली आपल्या भारतामध्ये उन्हाची तीव्रता ही खूप तीव्र आणि प्रखर असल्यामुळे ही अवस्था जास्त प्रमाणामध्ये आढळून येते.
0: बरं, डॉक्टर, अल्बिनिझम ही अवस्था ज्यांना आहे तर त्यांना बरेचदा स्वतःच्या त्वचेची डोळ्यांची काळजी घ्यावी लागते, तुम्ही वारंवार सांगताय. पण काही वेळेस या अवस्थेचं कुठल्या मोठ्या आजारामध्ये सुद्धा रुपांतर होऊ शकतं का, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: विवर्णताची जी स्थिती असते ज्यामध्ये क्रोनिक सन एक्सपोजर, म्हणजे जर आपण यूव्ही लाईट प्रोटेक्शन नाहीच केलं तर या पेशंट, दीज आर पेशंट्स प्रोन टू स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, म्हणजे त्वचेचा कर्करोग होण्याची भीती असते. त्यामुळे यांनी वेळोवेळी आपल्या त्वचेकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
0: अच्छा, बरोबर. म्हणजे ती काळजी सुद्धा घेतली पाहिजे की कॅन्सर सारख्या आजारांमध्ये याचं रुपांतर नाही ना होणार, म्हणून डॉक्टरांच्या संपर्कात असणं गरजेचं आहे. अजून एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: मी प्रज्ञा कांबळे बोलतेय.
0: बोला.
2: हा, मला एक क्वेश्चन होता. मला थोडं ते पीआरपी बद्दल विचारायचं होतं, म्हणजे त्याच्याबद्दल विचारायचं होतं. तर कसं काय असतं ते पीआरपी मध्ये?
1: पीआरपी ही एक प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी हेअर फॉलसाठी आता केली जाते, ज्यामध्ये आपण ज्या पेशंट्स हेअर फॉल रेग्युलर ट्रीटमेंटसाठी रिस्पॉन्ड नाही करत त्यांना आपण इंजेक्शन ट्रीटमेंट सजेस्ट करतो.
2: अच्छा.
1: ज्यामध्ये पेशंटचं ब्लड घेऊन त्यातनं जो प्लाझ्मा सेपरेट करतो आणि त्याचे इंजेक्शन्स हे स्काल्पमध्ये दिले जातात, ज्यामुळे हेअर फॉल कंट्रोल होण्यासाठी खूप मदत होते.
2: अच्छा.
0: तुम्हाला उत्तर मिळालं?
2: हो हो, मिळालं. छान मिळालं मॅम.
0: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: बरं, थँक्यू.
0: डॉक्टर, आता तुम्ही जो उल्लेख केला तर त्याचप्रमाणे बरेचदा विवर्णता आणि विटिलिगो, म्हणजेच कोड आपण ज्याला म्हणतो, तर या दोन्हीमध्ये जरा गल्लत केली जाते, तर या दोन्हीतला फरक आम्हाला सांगा.
1: अल्बिनिझम, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे, अल्बिनिझम हा जन्मतःच बऱ्याचदा दिसून येतो, पण विटिलिगो हा वयाच्या 20-25 नंतर दिसायला सुरुवात होते. आणि विटिलिगोच्या पेशंट्समध्ये खूप डोळ्यांचे प्रॉब्लेम्स नसतात. विटिलिगो हा आजार मेलानोस, आपली रोगप्रतिकारक क्षमता च्या अगेन्स्ट मेलानोसाइट्स ऍक्ट झाल्यामुळे हे पांढरे डाग त्वचेवरती तयार होतात, ज्याची साईज ही वेगवेगळी पण असू शकते किंवा काही प्रमाणामध्ये ते कधी कधी ते दोन प्रकारचे असतात, सेगमेंटल आणि नॉन सेगमेंटल. नॉन सेगमेंटल मध्ये ते थोडंसं लोकल, म्हणजे काही पर्टिक्युलर जागेवरती पण असू शकतात किंवा कधी कधी ते पूर्ण बॉडीवरती पण दिसून येतात. तर अल्बिनिझम आणि विटिलिगो हे दोन्ही वेगळ्या एंटिटी आहेत.
0: बरोबर.
1: तो ऍक्वायर्ड किंवा ऑटोइम्युन डिसीज आहे विटिलिगो,
0: म्हणजे तो आजार आहे.
1: तो आजार आहे, येस.
0: बरोबर. आणि लहान मुलांमध्ये जेव्हा विवर्णतेची लक्षणं आपल्याला दिसतात, ती पर्टिक्युलरली कुठल्या वयात आपल्याला लक्षात येतात किंवा पालकांनी कसं लक्ष द्यावं याविषयी आम्हाला सांगा.
1: काही महिन्यामध्ये, जसं की बाळ जन्मल्यानंतर, जन्मताच किंवा काही महिन्यांमध्ये जेव्हा लहान मुलांची त्वचा एकदम वेगळी, लाईक पांढरी दिसायला सुरुवात होते किंवा सोनेरी केस असतात लहान मुलांना, त्यावेळेस थोडीशी शंका असू शकते की या बाळाला हे वेगळं आहे आपल्या इतर याच्यापेक्षा. किंवा मी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांचा त्रास असणे त्यांना, की ते बाळ सारखं डोळे मिचकावणी किंवा त्याची नजर स्थिर नसणे, ही लक्षणं आढळून आल्यानंतर आपण
0: लगेच तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, एक कॉल येतोय. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: मी दीक्षा बोलते.
0: बोला.
3: डॉक्टर संध्या, त्यांच्याबद्दल मला क्वेश्चन विचारायचं होतं.
0: बोला.
3: मॅम, लेझर ट्रीटमेंट आपल्यासाठी सेफ आहे?
0: डॉक्टर काय सांगाल?
1: लेझर ट्रीटमेंट जर योग्य सल्ल्याने आणि व्यवस्थित USFDA अप्रूव्ड मशीनद्वारे केली तर अगदी सेफ आहे. लेझर ट्रीटमेंट ही वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते, जसं की ऍक्ने स्कार, अनवॉन्टेड हेअर रिमूव्हल, तर त्यासाठी ती एकदम योग्य आहे.
0: तुम्हाला उत्तर मिळालं. धन्यवाद तुम्ही कॉल केल्याबद्दल. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
4: मी सोलापूर जिल्ह्यातून एका खेडेगावातून शेतकरी बोलतोय.
0: बोला.
4: माझं वय 69 वर्ष आहे.
0: बरं.
4: मला त्वचेच मध्ये विचारायचं होतं.
0: विचारा.
4: मला स्वारायसिस आहे 30 वर्षापासून.
0: बर.
4: तर ही स्वारायसिस काही माझ्या आयुष्यात प्रयत्न करून मी दोन तीन वर्ष अॅलोपॅथीची औषधं घेतलेली आहे, पुन्हा होमिओपॅथीची औषधं घेतलेली आहे.
0: बर.
4: आणि आयुर्वेदिक औषधं घेतलेली आहे, पण आज ताग आहेत तो पूर्णपणे बरा नाही होऊ शकला. त्याच्यावर आता नवीन हेजा मध्ये मॉडेल मध्ये काही औषधं वगैरे आहेत का? अॅलोपॅथीची औषधं घेतली, मलम लावला, तेवढ्या पुरतो ती चटर राहत पुन्हा काळं पडतंय आणि परत दुसऱ्या जागेला उद्भवतोय ती.
0: डॉक्टर काय सांगाल?
1: सोरियासिस हा आजार तुम्हाला त्वचा कोरडी पडल्यामुळे, तुम्ही जे सांगताय ना काका की तुम्हाला हे मध्येच बरं होतं किंवा मध्येच हे वाढतं, बरोबर आहे?

0: तर हे याची कारण म्हणजे समजा तुम्हाला हिवाळा आला की असं त्वचा खूप जास्त कोरडी पडते आणि इचिंग व्हायला लागते. याचं मेन कारण म्हणजे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझेशन कमी पडते. किंवा दुसरं कारण म्हणजे तुमच्या स्ट्रेसमुळे पण होऊ शकते की तुमचा फिजिकल स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस या कारणांमुळे ही नवीन यायला सुरुवात होते. तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे की तुम्ही मलम वापरलात किंवा हे वापरलात तरी ते तात्पुरतं ते थांबतं, पण मी ज्या कंडिशन तुम्हाला सांगते की त्याच्यामुळे ते परत येऊ शकतं. त्या जर आता तुम्हाला ट्रीटमेंट नवीन काही म्हणालात तर नवीन औषधं इंजेक्शन्स पण आलेली आहेत ज्याच्यामुळे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्याला बायोलॉजिकल्स म्हणतो आपण.
1: बरं मॅडम, इंजेक्शन अशी प्रत्येक त्वचा रोगतज्ञाकडे मिळते काही ठराविक ठिकाणी?
0: क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट कडे गेलात की हे तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळून जाईल.
1: कुठल्याही त्वचा रोगतज्ञाकडे मिळेल?
0: हो.
1: ठीक आहे मॅडम, त्याचा असा त्रास काय होईल का मला मात्रपणे?
0: त्याची तुम्हाला वेळोवेळी काळजी घ्यावी लागेल. तुम्ही दुर्लक्ष केल्या या आजारामध्ये तर हा त्रास तुम्हाला जास्त वाढू शकतो.
1: आता सध्या मी मॅक्झिमम मध्ये ठेवलेलं आहे ते तुम्ही जे म्हणताय माझी त्वचा कोरडी पडते, त्यात मी थोडस आयुर्वेदाप्रमाणे तिळाचं तेल लावणं, त्याला रोज मॉइश्चराइज करणं, सकाळी आंघोळाच्या आधी 10-15 मिनिटं तेल चोळणं आणि परत पुढे आंघोळ करणं, हे सगळं मी म्हणजे माझ्या आयुष्यात शिकल्यामुळे ते करतोय. मलम बी लावतोय पण ती जिथं आहे तिथपर्यंत ती थांबतंय आणि दुसऱ्या ठिकाणी तयार होतोय, म्हणजे इंजेक्शनमुळे ती पुन्हा दुसऱ्या ठिकाणी.
0: आता आधुनिक पद्धतीमुळे बऱ्याचशा सुधारणा झाल्यामुळे इंजेक्शन घेतल्यानंतर रुग्णांना बऱ्यापैकी 6 महिने तरी कमीत कमी ट्रीटमेंट फ्री पिरियड राहतो, म्हणजे तुमची स्किन नॉर्मल राहू शकते.
1: 6 महिन्यापर्यंत परत इंजेक्शन घ्यावं लागतंय?
0: डोस पूर्ण करावा लागतो.
1: म्हणजे ते असं काही 2-3 वर्ष असं आहे तेवढा पूर्ण करायचा का?
0: हो.
1: ठीक आहे मॅडम, थँक्यू.
2: धन्यवाद, तुम्हाला उत्तर मिळालं.
1: हो हो हो,
2: कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण बोलत होतो विवर्णता असलेल्या व्यक्तींनी त्वचेची किंवा डोळ्यांची नियमित काळजी कशी घ्यावी याविषयी.
0: वर्षातून किमान एकदा किंवा त्वचेवर काही नवीन बदल, न भरणारी जखम अथवा डाग दिसल्यास त्वरित त्वचा तज्ज्ञांना दाखवावे. यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा प्राथमिक टप्प्यातच शोध घेऊन प्रतिबंध करता येतो. आणि नेत्र तपासणीबाबत सांगायचं झालं तर त्या लहान मुलांसाठी दर 6 महिन्यांनी आणि प्रौढ व्यक्तींसाठी वर्षातून एकदा तज्ज्ञ नेत्रतज्ञांकडून सखोल तपासणी आवश्यक आहे. यामुळे चष्म्याचा अचूक नंबर राखणे आणि दृष्टीची कार्यक्षमता वाढवणे शक्य होते.
2: बरं, म्हणजे मुख्यतः आपल्या डॉक्टरांची नेहमी सल्लामसलत केली पाहिजे आणि त्यांच्याकडनं मिळणारी औषधं.
0: म्हणजे तुम्हाला जेव्हा काही त्रास होतोय तेव्हा स्वतः त्याची अनुमान न करता तज्ञांचा सल्ला घेतलेला कधी योग्य राहील.
2: नक्कीच. आता आपल्या ज्या कॉलरना तुम्ही सांगितलं की एक इंजेक्शन घेतलं की सोरायसिस सारखे आजार बरे होऊ शकतात, तर विवर्णतेसाठी असे काही औषधोपचार असतात का?
0: आता या रुग्णांसाठी बरेचसे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन किंवा विशेष मॉइश्चरायझर्स जे की सनस्क्रीन अतिनील किरणांपासून प्रिव्हेंशन करण्यासाठी उपयोगी पडतात. आणि बाकी दृष्टी सुधारण्यासाठी लो व्हिजन एड्स किंवा हाय कॉन्टॅक्ट लेन्सेस किंवा डिजिटल स्क्रीन रीडर्स हे सगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे स्नायूंची डोळ्यांच्या स्नायूंच्या तीव्र तिरळेपणासाठी किंवा बाकी निस्टॅग्मस कंट्रोल करण्यासाठी कधी कधी या केसेसमध्ये शस्त्रक्रिया सुद्धा सुचवली जाते.
2: बरोबर. या उपचारांबरोबर बरच मनाचं जे संतुलन असतं हे या व्यक्तींनी जास्त राखणं गरजेचं, कारण साधं आपल्या चेहऱ्यावर एक पिंपल जरी आला, एक फोड जरी आला किंवा लाल झालं तरी आपल्याला असं भीती वाटते अरे माझ्या चेहऱ्याला काय झालं किंवा माझ्या त्वचेला काय होतंय नक्की. तर काही जणांना हे विवर्णता जी असते त्याला तोंड द्यावं लागतं किंवा त्यांच्या आयुष्यात तो भाग होतो अविभाज्य असा. तर यांनी मानसिक आरोग्य कसं सांभाळायचं आणि समाजाने त्यांना कशी मदत करावी?
0: शारीरिक किंवा वैद्यकीय समस्यांपेक्षा विवर्णता असलेल्या व्यक्तींना सामाजिक मानसिकतेचा आणि अज्ञानाचा त्रास अधिक जास्त सहन करावा लागतो.
2: बरोबर.
0: ज्यामध्ये लोकांना रस्त्याने जाताना एकटक पाहणे, चुकीचे टोमणे मारणे किंवा त्यांची चेष्टा करणे किंवा त्यांना भेदभावाची वागणूक देणे, यामुळे लहान वयातच या मुलांमध्ये एक न्यूनगंड म्हणजे न्युनफेरिटी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि याची मग मानसिक ताण निर्माण होण्यास सुरुवात होते. आपल्याला एक समाज म्हणून हा दृष्टिकोन बदलावा लागेल, ज्यामध्ये सांगावं लागेल की हे एक बाह्य शारीरिक भिन्नता आहे, कोणतीही कमतरता नाहीये
2: किंवा कुठला आजार नाहीये.
0: या व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती किंवा दयेची गरज नसते, तर त्यांना केवळ एक समानता किंवा सन्मानाचा स्वीकार हवा असतो.
2: नक्कीच.
0: त्यामुळे कुटुंबांनी सुद्धा त्यांना सुरुवातीपासूनच खंबीर मानसिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे.
2: बरोबर. याबाबतीत अजून सध्या काही आधुनिक प्रगती आहे का?
0: यामध्ये रिसर्च मध्ये सुरू आहे की जेनेटिक थेरपी, जीन थेरपी.

0: म्हणतो आपण त्याला, किंवा हे जे अल्बिनिझम आहे, इट इज बिकॉज ऑफ टायरोसिनेज एन्झाइम जे मेलॅनिन तयार करण्यासाठी मदत करतं,
1: बर,
0: त्या टायरोसिनेज एन्झाइम कसं स्टिम्युलेट करता येईल याच्यावरती संशोधन चालू आहे.
1: म्हणजे एक आशेचा किरण आहे आपल्याकडे की या व्यक्तींना सुद्धा समाजामध्ये कुठल्याही अशा गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही आणि औषधोपचाराने सुद्धा त्वचेची एक कंडिशन आहे ती बरी करता येईल. डॉक्टर, विवर्णता असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आज आपण कोणता संदेश द्याल?
0: तुमची त्वचा आणि केसाचा पांढरा रंग हा निसर्गाचा एक वेगळा आणि सुंदर आविष्कार आहे. ती तुमची उणीव किंवा दोष नाहीये. विवर्णता हा एक तुमच्या शरीराचा केवळ एक भौतिक भाग आहे. ती तुमची अथांग क्षमता आणि ओळख निश्चित करू शकत नाही. योग्य वैद्यकीय काळजी, आधुनिक तंत्रज्ञान आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही क्रीडा, कला, विज्ञान किंवा व्यवसाय अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकता. स्वतःचा आदर करा, सुरक्षित रहा आणि संपूर्ण आत्मविश्वासाने जीवन जगा.
1: वा, म्हणजे सगळ्या व्यक्तींनी स्वतःच्या आयुष्यात सकारात्मकता ठेवणं किती गरजेचं आहे हे तुम्ही सांगितलं. डॉक्टर, तुम्ही आज आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली, छान संदेश दिला, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, रंग हा निसर्गाचा भाग आहे, पण माणसाची ओळख त्याच्या गुणांनी आणि जिद्दीनी तसंच त्याच्या कर्तृत्वानं घडतं हे आपल्याला आज डॉक्टरांनी सांगितलं. आजच्या चर्चेतून आपण जाणून घेतलं की अल्बिनिझम किंवा विवर्णता ही कोणतीही लाजीरवाणी किंवा संसर्गजन्य अवस्था नसून एक अनुवंशिक स्थिती आहे. त्वचेचं योग्य संरक्षण, नियमित नेत्र तपासणी, वैज्ञानिक माहिती आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे विवर्णता असलेल्या व्यक्ती पूर्ण आत्मविश्वासाने आपलं आयुष्य जगू शकतात. आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर संध्या हिप्परगेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या, त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आरोग्यविषयक विषयासह. तोपर्यंत आरोग्याची जपणूक हीच जीवनातील सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे हे लक्षात ठेवा. मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्यासह आजच्या पुरती आपली अनुमती घेते. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतो. ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.

0: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकला. तर आजचा विषय होता 13 जून या वर्ल्ड अल्बिनिझम अवेअरनेस डे निमित्त. अल्बिनिझम अर्थात विवर्णता आणि त्वचाविकार याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक होत्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि निर्मिती सहभाग होता आरती पटवर्धन यांचा, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, ज्ञान माहिती मनोरंजन गप्पा आणि गाणी आपण ऐकता आहात रसिकमान्य पुणे आकाशवाणी मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 795 KHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आता आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र.
1: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
2: नमस्कार. बरका नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12:00 ते 1:00 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10:30 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरे,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10:10 झाली आहेत. प्रसारण सभेत आता यानंतर कॅलिडोस्कोप हा इंग्रजीतून कार्यक्रम, अ लाईफ इन लाफ्टर, द असरानी स्टोरी रिटन अँड नॅरेटेड बाय चेतन शेट्टी, कार्यक्रमाचे सादरकर्ते गौरव शिंपी. ऐकूयात कार्यक्रम कॅलिडोस्कोप.

सो देहो कॅलिडिओस्कोप हा इंग्रजीतून कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा विषय होता अ लाईफ इन लाफ्टर, द असरानी स्टोरी, रिटन अँड नॅरेटेड बाय चेतन शेट्टी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गौरव शिंपी. कॅलिडिओस्कोप हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:26 आणि 26 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूयात काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीला हरवलेल्या व्यक्तींविषयी कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे निवेदन आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड इथून. रेश्मा अजर शेख, वय वर्ष 20, ही युवती वेळी दत्तवाडी नेरे तालुका मूळशी पुणे इथून शिवण क्लासला जाते असं सांगून निघून गेलेली आहे. तिचा परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही म्हणून ही तक्रार दाखल झालेली आहे. या युवतीचं वर्णन याप्रमाणे: रंगाने सावळी, डोळे काळे, डोळ्याला चष्मा घातलेला आहे, चेहरा गोल आहे, उंची साधारण 5 फूट, नाक सरळ, शिक्षण ग्रॅज्युएट, शरीर बांधा सडपातळ, आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस निघतेवेळी घातलेला होता. या युवतीला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. सोबत मोबाईल नाही. या वर्णनाची युवती श्रोतेहो कुणाला आढळल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन प्राप्त झालेलं आहे ते बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून. एक अनोळखी पुरुष, वय अंदाजे 55 वर्ष, पत्ता माहीत नाही. ही व्यक्ती ससून हॉस्पिटल आउटगेट बाहेरील उजव्या बाजूच्या फुटपाथवर बेशुद्धावस्थेत मिळून आल्यानं त्यांना उपचाराकरता 1 मे रोजी ससून हॉस्पिटल इथं आणलं असता डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वी त्यांना मयत घोषित केलं. या इसमाचं वर्णन याप्रमाणे: वय अंदाजे 55 वर्ष, डोळे व तोंड उघडे असलेले, केस काळे पांढरे, डोक्याला समोरून टक्कल, दाढी पांढरी वाढलेली, रंगानं सावळा वर्ण, अंगानं बारीक, चेहरा उभट, नाक सरळ, उंची 5 फूट अशी आहे. ही अनोळखी व्यक्ती या वर्णनाची व्यक्ती या व्यक्तीबद्दल काही आपल्याला माहिती असल्यास त्वरित बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमातलं यानंतरचं निवेदन प्राप्त झालेलं आहे ते आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथून. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथं फळझाडांची कलमं आणि रोपविक्री सुरू असल्याबाबतचं हे निवेदन आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकारप्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमं आणि रोपविक्रीस उपलब्ध करण्यात आलेली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, अंजीर, लिंबू, नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोपविक्री सकाळी 9:30 ते 5:30 शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक यांनी केलं.

श्रोतेहो ही होती का ही स्थानिक निवेदन। आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचे कार्यक्रम जगभरात सर्वत्र। आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात।

आता वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताची. आज ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार प्रेम धवन यांचा जन्मदिन. त्यानिमित्त कार्यक्रमात आज ऐकूया त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली काही गाणी. सुरुवातीला मोहम्मद रफी यांच्या स्वरात शहीद या चित्रपटातलं गीत, गीताचे शब्द आणि संगीत प्रेम धवन यांचे.

0: नमस्कार, बर का? नाही, म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
1: श्रोते हो, आता तलत महमूद आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. गीतकार आहेत अर्थातच प्रेम धवन, संगीतकार अनिल बिस्वास, चित्रपट तराना.

0: श्रोते हो, ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार प्रेम धवन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज आपण त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली काही गाणी ऐकतोय. यानंतरचं गीत गायलंय मोहम्मद रफी आणि एस बलबीर यांनी, आणि लिहिलंय अर्थातच प्रेम धवन यांनी. संगीतकार आहेत सलील चौधरी, चित्रपट जागते रहो.
1: ओ एवे दुनिया देवे दुहाई झूठा पौंदी शोर ते अपने दिल तो पुछ के वेखो कौन नहीं है चोर ते कि मैं झूठ बोलिया
2: कोई ना
1: कि मैं कुफर तोलिया
2: कोई ना
1: कि मैं

0: झूठ बोलिया
1: कोई ना,
0: बेकी मैं कुफर तो लिया
1: कोई ना,
0: बेकी मैं जहर को लिया
1: कोई ना भाई, कोई ना भाई, कोई ना। ओ हट के पला जी बच के
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत। आता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं वचन या चित्रपटातलं गीत ऐकूया। प्रेम धवन यांच्या या गीताला संगीत साज चढवलाय रवी यांनी।

श्रोते हो, आता किशोर कुमार यांच्या स्वरातलं, प्रेम धवन यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पवित्र पापी या चित्रपटाचं गीत ऐकूया.

आता कार्यक्रमात ऐकूया रवी यांनी संगीत दिलेलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं प्रेम धवन यांचं गीत. चित्रपटाचं नाव आहे एक फूल दो माली.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवी यांनीच संगीतबद्ध केलेलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं प्रेम धवन यांचं गीत, चित्रपट धडकत.

0: श्रोते हो, आज ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार प्रेम धवन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज आपण त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली काही गाणी ऐकली. आता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही जगात सर्वत्र आहोत. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अपर्णा पणशीकर यांचं गायन राग नट बिलावल. तबल्यावर साथ केली आहे श्रीकांत भावे यांनी. हार्मोनियमवर आहेत लीलाधर चक्रदेव.

0: श्रोते हो, आत्ताच आपण अपर्णा पणशीकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता नट बिलावल. हार्मोनियमवर साथ केली होती लीलाधर चक्रदेव यांनी, तर तबल्यावर होते श्रीकांत भावे.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं अप्पू राजा या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. आता अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. गीतकार आहेत आनंद.

श्रोते हो, यानंतरचं गीत गायलंय एस पी बालसुब्रमण्यम आणि एस जानकी यांनी. गीतकार आहेत पी के मिश्रा, संगीतकार ए आर रहमान, चित्रपट हमसे है मुकाबला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आता अभिजित आणि पूर्णिमा यांच्या स्वरातलं जुडवा या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीताचे शब्द आहेत देव कोहली यांचे. गीताला संगीत साथ चढवलाय अन्नू मलिक यांनी.

श्रोते हो, या गीताचे गायक होते कुमार सानू. गाण्याच्या सुरुवातीला अनवधानानं या गीताचे गायक अभिजित असं सांगितलं गेलं, त्याबद्दल दिलगीर आहोत. आता ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गीत, सुनिधी चौहान आणि करसन यांनी गायलेलं. गीतकार आहे तेजपाल कौर, चित्रपटाचं नाव आहे फिजा, संगीतकार पुन्हा एकदा अन्नू मलिक.

0: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र। आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 12 ऐकूया महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ। आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कारवर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना?
3: होय होय. त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भरा हवा असतं यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं, आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना? जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणून सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ.

0: असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड. त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे. मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन. आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने, म्हणजे कानातले, गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला. 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणाघर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे. काय काय असतं बरं?
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात, लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं. त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात 2-2 बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असं माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले. त्यातून
1: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी भावंड येतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गावाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाईपर्यंत म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत. म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते, म्हणजे मुलांनी हातवारे करून गाणी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षर पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात. अक्षरं 4 ते 5 वयोगट आमचा. 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे, म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे, म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत. आता पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडच्या जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस ह्या महिन्यातल्या, त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगडबगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटल्यावर आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं हे उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या पुढे होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचं असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूया की बाबांना, ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले.

0: गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलांना वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बघायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं, म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा, ते सगळे पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्र शुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात. आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा, मुलाला चांगलं वळण लागलं. थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि हे पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालक सुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दल बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरु सौख्याचा सागरू आई माझी. त्याबरोबर बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी आणि त्या मुलाला मी सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा, समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडे माझ्या एवढ्याच अपेक्षा ती समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी. आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयांनी सुद्धा टीव्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं. म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरण

0: तुम्हाला सांगता येईल का?
1: अगदी जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्या असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे. लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
0: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
1: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत, 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो. मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग तरी सुरू करतो. त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
0: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
1: आपण वाटते मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितली.
0: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणाघर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100 अधिक मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा पण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
1: अरे
0: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95 वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली एमएची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय वायसीबी हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण

ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ऍक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत

चा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे. आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही. आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी न दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य

ते अटल परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी, यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाणशी दोरी अन्य काय ते नेणे, सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं। मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण। कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता, प्रेम ते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही, देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे, तो तपतप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी, बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला, पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले, किती पांथस्थ किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी, मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा, तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला, काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील, की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहुनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन विचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगताय,

येते. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते. वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती. कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नां मागे ज्याची त्याची नियती शोधत. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं. घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही. इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून. इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो. काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो. मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं. सोनं तेवढंच कसाला उरतं. किटाळते ते झडून जातं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे. जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो. जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे. आणि हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तोच आशय मांडणारी ही माझी कविता. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. मथन म्हणजे मंथन. नसे प्रश्न जगणे कसे लाभले.

0: मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे मितर ध्येय वेडा असाही तसाही खुळ्यातच निघालो तरी काय झाले मितर ध्येय वेडा असाही तसाही खुळ्यातच निघालो तरी काय झाले मला ध्येय जपते सख्या जीवलगागत मला ध्येय जपते सख्या जीवलगागत तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे पहाडांत वारा जसा शीळ भरतो गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला पहाडांत वारा जसा शीळ भरतो गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला भटकता भटकता जरी एकटा मी उन्हाडांत गणलो तरी काय झाले भटकता भटकता जरी एकटा मी उन्हाडांत गणलो तरी काय झाले की झालो सुवासित मी एकांतवासी हे माझे मला आत्मधन मुख्य आहे की झालो सुवासित मी एकांतवासी हे माझे मला आत्मधन मुख्य आहे की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविण कसा जाऊ परतून की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविण कसा जाऊ परतून जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले जिथे रंग सारे प्रकाश एक होती जिथे रंग सारे प्रकाश एक होती त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे
1: प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव.

व माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आणि आम्ही तो सहक्षेपित केला. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
2: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025357005 आणि 25357106. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा ठीक 1 वाजलाय. आता ऐकूया पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंत.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट यळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, तुषार कर्णे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण यलगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्या पसंतीचं मन्ना डे यांच्या स्वरातलं जंजीर या चित्रपटातलं गीत. गीताचे शब्द आहेत गुलशन बावरा यांचे आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र जैन यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. गायलंय आशा भोसले यांनी. चित्रपट आहे सौदागर. पसंती कळवली आहे औरंगाबादवरून आमच्या या श्रोत्यांनी. राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे आणि उद्धव साबळे यांनी.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीतकार आहेत गुलशन बावरा, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे उपकार. पत्र पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर यांनी जळगाववरून, वैष्णवी जगदाळे यांनी हर्सुल सावंगी औरंगाबादवरून, वैभव गौरव लोखंडे यांनी भावसिंगपुरा औरंगाबादवरून, मेघराज युवराज कोलते यांनी रिधोरा देवीवरून आणि रुद्र कोळकर यांनी वाकुळणी तालुका बदनापूरवरून आणि ज्ञानेश्वर पाटील डवले यांनी ब्राह्मणखेडावरून.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आप

आपली पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. आता ऐकूया आपकी कसम या चित्रपटातलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आहेत राहुल देव बर्मन, स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. गीताची आवड कळवली आहे वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ, वेदांत आणि प्रेरणा यांनी.

श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमात जंजीर, सौदागर, उपकार आणि आपकी कसम या चित्रपटातली गीतं ऐकलीत. या कार्यक्रमात आपल्या आवडीची गाणी ऐकायची असल्यास आम्हाला जरूर पत्र पाठवा. आमचा पत्ता आहे आपकी पसंत, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर, पुणे 411005. पत्ता पुन्हा एकदा ऐका, आपकी पसंत, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर, पुणे 411005. आता आपण पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपकी पसंत इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात। हॅलो डॉक्टर।
1: आकाशवाणी पुणे केंद्र, आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 1:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी। इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही। काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू। आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल। तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्था

व्यवस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल.

आहे. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलं आहे. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. समाजमाध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डोंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217 तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरु केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचली तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय.
या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा

0: मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सह प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती, शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी, विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडामोहन

0: 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या, तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
2: The next wave. The next wave.
1: श्रोते हो, आज हिंदी चित्रपट अभिनेत्री दिशा पटनी यांचा वाढदिवस. त्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं गीत. चित्रपट आहे MS धोनी द अनटोल्ड स्टोरी. गीतकार मनोज मुंतशीर, संगीतकार अमाल मलिक, स्वर पलक मुछाल यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांच्या स्वरात बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं गीत. गीताचे शब्द आहेत सिद्धार्थ गरिमा यांचे, संगीतकार संजय लीला भन्साळी.

कार्यक्रमात आता ऐकूया कुमार यांचं गीत. गायलंय शान आणि अनुष्का मनचंदा यांनी. संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी. चित्रपट गोलमाल 3.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया अमाल मलिक यांच्या स्वरात. संगीत देखील अमाल मलिक यांचंच. गीतकार आहेत अभिरुची चांद. चित्रपट कपूर अँड सन्स.

श्रोते हो, आता दिल धडकने दो या चित्रपटातलं प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. संगीतकार शंकर एहसान लॉय.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553

0: 06 तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.
1: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
2: कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया विशाल ददलानी यांचं गीत. गायलंय बेनी दयाल आणि नीती मोहन यांनी. संगीतबद्ध केलंय विशाल शेखर यांनी. चित्रपट बँग बँग.

0: श्रोते हो आत्ता आपण एम एस धोनी दी अनटोल्ड स्टोरी, बाजीराव मस्तानी गोलमाल 3, कपूर अँड सन्स, दिल धडकने दो आणि बँग बँग या नवीन हिंदी चित्रपटातली गाणी ऐकलीत. याबरोबरच द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र आपण आम्हाला ऐकू शकता. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात आता ऐकूया मंदार चोळकर यांचं गीत. गायलंय हर्षवर्धन वावरे आणि अमित राज यांनी. संगीतबद्ध केलंय अमित राज यांनी. चित्रपट क्लासमेट्स.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात. गीतकार आहेत गुरु ठाकूर, संगीतकार निलेश मोहरीर, चित्रपट मंगलाष्टका वन्स मोर.

0: कलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अशक्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.
1: सॉरी.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीताचे शब्द आहेत संदीप खरे यांचे, स्वर उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांचा, चित्रपट हापूस.

0: याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: आकाशवाणी पुणे केंद्र. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता सहावी आणि नववीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम बातम्या विस्तृतपणे एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता सहावी आणि नववीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य

आर्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता दहावीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% (80.2%) झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव

0: वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाइट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणि अमेरिकी सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13:27 हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13:41 स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकड तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7/12 उतार्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7/12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगात युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. दुपारचे 3:10 आणि 45 सेकंद झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मी प्राजक्ता मुळेकर आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सायंकाळी 4:58 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार।
1: शुभ संध्या।
0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप्लिकेशनवरून आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। आजच्या द्वितीय प्रसारण सभेत मी देवयानी देशपांडे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते। संध्याकाळचे 5:42 सेकंद होत आहेत। हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत।

कार्यक्रमातलं हे पहिलं गीत लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांच्या सहस्वरातलं आपण ऐकलं. मुघले आजम या चित्रपटातलं हे गीत शकील बदायुनी यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी.

गाईड या चित्रपटाकरता शैलेंद्र यांनी लिहिलेलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.

या चित्रपटाकरता मन्ना डे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. साहिर लुधियानवी यांच्या या गीताला रोशन यांचं संगीत होतं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत साहिर लुधियानवी यांनी लिहिलं होतं, रोशन यांनी संगीतबद्ध केलं होतं दिल ही तो है या चित्रपटाकरता.

अदालत या चित्रपटाकरता लता मंगेशकर यांचा स्वर, राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला मदन मोहन यांचं संगीत होतं.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आखरी दाव या चित्रपटातलं होतं. मोहम्मद रफी यांनी हे गीत गायलं होतं, मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलं होतं आणि मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलं होतं आखरी दाव या चित्रपटाकरता. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. यानंतर युववाणी स्टे ट्यून्ड या सदरात विनोदी लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ प्रल्हाद केशवअत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत. आचार्य अत्रे बहुआयामी व्यक्तिमत्व. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं आहे. सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्युंड सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 13 जून सुप्रसिद्ध लेखक आणि कवी प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांचा स्मृती दिन, आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम आचार्य अत्रे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. प्रीती सुरी दुधारी, निशिदिनी सलते जिव्हारी, सुखवी जीवास भारी, मधुर सुखाच्या यातना व्याकुळ करीती सतत मनाला अमृताहुनी विषारी. 1946 मधील पाणीग्रहण या नाटकातील आचार्य अत्रे यांचे हे अप्रतिम शब्द. प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि वक्ते देखील होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने विविध साहित्य प्रकारात विपुल साहित्य निर्मिती करून आचार्य अत्रे यांनी आपली अमीट नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली. चतुरस्त्र आणि अष्टपैलू हे शब्द थेटे वाटावेत इतके अत्रे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. आचार्य अत्रे यांनी मुंबईत पहिले 6 महिने सँडर्स हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले. नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये 1 महिना वर्गशिक्षक, त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत 18 वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला. शाळेचा मोठा विस्तार केला. जून 1924 साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बीटी परीक्षेत वर्गात प्रथम आले. त्यानंतर 1927 ते 1928 सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी नवयुग वाचनमाला, दुय्यम शाळेसाठी अरुण वाचनमाला ह्या दोन क्रमिक पुस्तिकांच्या माला लिहिल्या. 1937 साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज देखील त्यांनी काढले. 1923 साली अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केले. 1926 ला रत्नाकर, 1929 साली मनोरमा ही मासिके सुरू केली. पुढे 1935 साली नवे अध्यापन, 1939 साली इलाखा शिक्षक ही मासिके काढली. जानेवारी 19, 1940 साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै 8, 1962 पर्यंत ते चालू होते. तर 2 जून 1947 रोजी अत्र्यांनी जय हिंद हे सांझ दैनिक सुरू केले, परंतु ते वर्षभरच चालले. नंतर 15 नोव्हेंबर 1956 रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत असे. 1934 साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद नारदी चित्रपटाची कथा संवाद अत्र्यांनी लिहून दिले. हंस पिक्चर्ससाठी 1937 साली त्यांनी इब्सेनच्या पिलर ऑफ द सोसायटी या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी बेगुना या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. 1938 साली हंससाठीच ब्रह्मचारी चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला ब्रँडीची बाटली हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत ARA या नावाने नवयुग चित्रपट कंपनी काढली. पुढे हंस पिक्चर्समधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक,

बाबूराव पेंढारकर हे देखील भागीदार झाल्यावर या कंपनीने नवयुग पिक्चर्स असे नाव बदलून घेतले. 1940 साली नवयुग पिक्चर्सतर्फे लपनडाव चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. लपनडाव चित्रपटानंतर त्यांनी संत सखू या चित्रपटाचे संवाद लिहिले, परंतु प्रभातनेही हाच विषय घेतला आहे. या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वी.स. खांडेकर

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मराठा हे भूमिकापत्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी काढले नसते तर सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्राचा लढा कितीही प्रयत्न झाले तरी यशस्वी झाला नसता. आचार्य अत्रे यांच्यासोबत भाई माधवराव बागल, शाहीर अमर शेख, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड डांगे ही सर्वपक्षीय दिग्गजांची फळीच उभी होती. त्यांच्यात मतभेदही व्हायचे. मग निर्णय काय घ्यावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरवायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे खूप जवळचे संबंध होते. गाडगे महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर या सर्वांविषयी अत्रे यांना प्रचंड आदर होता. आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजत पदक प्राप्त झाले होते. फुले यांच्यावरील चित्रपटातील पहिल्या दृश्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते, पण तरीही मतभेदांच्या वेळी डॉक्टर आंबेडकर योग्य तीच बाजू घेत. एस एम जोशी यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. एस एम आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले होते. दोघेही निवाडा करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांकडे गेले. एस एम यांचे म्हणणे सत्तेत जाऊ नये असे होते, तर अत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांच्या प्रेमातले, तरीही बाबासाहेबांनी एस एम यांच्या बाजूने मत दिले. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले तर जे एस एम जोशी यांनी मी एस एम या पुस्तकात नमूद केले आहे, बाबासाहेब म्हणाले, जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल तर सत्तेला आपण काठीनही स्पर्श करता कामा नये. बाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्याने त्यांचा

निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे SM यांना म्हणाले, जे SM यांनी नमूद करून ठेवले आहे, बाबासाहेबांनी म्हणजे बिन पाण्यानेच केली हो आमची. बाबासाहेब आणि अत्रे यांचे प्रेम, जिव्हाळा, आदर आणि वात्सल्य बाबासाहेबांच्या अखेरपर्यंत टिकले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील धनंजय कीर यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये आढळून येते. ते असे लिहितात की 16 डिसेंबर 1956 या दिवशी त्यांना, म्हणजेच बाबासाहेबांना, आपल्या मुंबईतील अनुयायांना दीक्षा द्यायचे कार्य उरकायचे होते. त्यानंतर त्यांनी आपल्या ग्रंथालयातून मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ घेऊन बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण लिहून टंक लेखनासाठी दिले. मंगळवार 4 डिसेंबर या दिवशी आंबेडकर राज्यसभेत काही वेळ उपस्थित होते. राज्यसभेच्या दिवाणखान्यात काही सभासदांशी त्यांनी औपचारिक चर्चा केली. आंबेडकरांची ही राज्यसभेला अखेरची भेट ठरेल असे कोणालाही वाटले नसेल. सायंकाळी त्यांनी 2 महत्वाची पत्रे लिहून घेण्यास सांगितले. एक आचार्य प्रके अत्रे श्री म जोशी यांना. हे दोघे काँग्रेसच्या विरोधी पक्षातील प्रमुख महाराष्ट्रीय नेते होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीवरचे नेते होते. या दोघांनी आंबेडकर काढत असलेल्या रिपब्लिकन पक्षाला येऊन मिळावे अशी त्यांना आंबेडकरांनी या पत्रात विनंती केली होती. दुर्दैवाने त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब हयात राहिले नाहीत. त्यांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष स्थापन होऊ शकला नाही. अत्रेंनी आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील अग्रलेखांची जी मालिका लिहिली ती वाचतानाही आजही रडू येते. प्रके अत्रे सक्रिय राजकारणात होते. त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, ते कायम न नैतिक राहिले, नैतिक किंवा अनैतिक झाले नाहीत. अत्रे काँग्रेसपासून कम्युनिस्टपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघर्षापर्यंत सर्वांशी मैत्री ठेवून होते आणि त्यांच्याशी त्यांनीच टोकाचे वादही घातले. अत्रे हे खरे तर शिक्षणतज्ञ. मराठी भाषेविषयी त्यांची शैक्षणिक पुस्तकं आजही वाचली तर कुणाचीही मराठी भाषा सुधरू शकते. ते BA, BT, TD हे शिक्षण पूर्ण करून मराठी भाषेचे शिक्षणतज्ञ म्हणून काम करू लागले. त्यांच्या नवयुग वाचन मालेची आजही मराठीतील कोणतीही पुस्तकं बरोबरी करू शकणार नाहीत. मराठी भाषा, मराठी माणूस यांच्यासाठी त्यांनी राजकीय सामाजिक लढा एका हाती पेलला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, इतर अनेक नाटके त्यांनी लिहिली. मास्टर विनायक आणि पु ल देशपांडे यांनी भूमिका केलेला, अत्रेंनी लिहिलेला ब्रह्मचारी हा चित्रपट कोण विसरेल. समकालीन साहित्यिकांबरोबरचे त्यांचे टोकाचे वाद प्रचंड गाजले. नासी फडके, पुभा भावे ही त्यांची काही उदाहरणे. परंतु नंतर ज्यांच्याशी वाद घातला, टोकाचे शत्रुत्व केले, त्यांच्याशी हात मिळवणे, निर्विषपणे मैत्री करणे हा त्यांचा स्वभाव होता आणि हा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रके अत्रे हे प्रमुख नेते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी परमोच्च बिंदूवर नेलेला हा सर्वोत्कृष्ट राजकीय लढा होता. त्यांच्या अमोघ आणि विनोदी वक्तृत्वाने शिवाजी पार्कवर त्यांनी जवाहरलाल नेहरूंपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वांना गारद केले. मोरारजी देसाई यांची भीती तर त्यांनी नष्टच केली, पण त्यांची एवढी भीषण टवाळी केली की मोरारजींच्या खुनशीपणाला महाराष्ट्रात आणि मराठी मनात काही जागाच उरली नाही. सेनापती बापट हे त्यांचे अजून एक श्रद्धास्थान. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्रेंनी उभे केलेले मराठा हे वृत्तपत्र, अत्रेंचे अमोघ वक्तृत्व हे वजा केल्यास संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि मुंबई महाराष्ट्रात आली नसती हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही. शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे संबोधन त्यांनीच दिले. अत्रेंनी आयुष्यात केलेल्या चुका स्वतःच लिहून मान्य केल्या आहेत. ते पराकोटीच्या टोकाच्या भूमिका घेत आणि त्या 180 अंशांमध्ये बदलती असत. ते टोकदार आणि ठाम भूमिका घेऊन तडीला नेत असत. आयुष्यात अनेक चढउतार त्यामुळे त्यांना पहावे लागले. त्यांनी कधीच लोकांनाही केलं नाही. लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे, लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार करणे हे त्यांनी कधीच केले नाही. ते खऱ्या अर्थाने एखाद्या बालकासारखे न नैतिक होते, आयुष्यभर तसेच राहिले. महान नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकरांनी अत्रेंच्या वृत्तपत्रात नोकरी केली होती. बाबूराव अत्रेंना जवळून पाहण्याची त्यांना या काळात संधी मिळाली होती. पुढे तेंडुलकरांनी आपण अनुभवलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ बाबूराव अत्रेंवर प्रचंड नावाचा एक अनुभूतीपूर्ण लेख लिहिला. ज्याला अत्रे समजून घ्यायचे असतील ते व्यासंगी माणसाने हा लेख जरूर वाचलाच पाहिजे.

आचार्य अत्रे कधीही बरोबर किंवा चूक नव्हते. अत्रे हे एकमेव द्वितीय होते. मराठी चित्रपटाला पहिली राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देणारा, चित्रपट बनवणारा माणूस, फुलेंच्या जीवनावर चित्रपट बनवून राष्ट्रपती रजत पदक मिळवून देणारा माणूस, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारा माणूस, टोकाचे प्रेम आणि टोकाचा द्वेष ज्याने झेलला तो माणूस महाराष्ट्राचा हिमालय होता. असं एखादंच क्षेत्र असेल जे अत्रेंनी गाजवायचं ठेवलं असेल. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर त्यांचे प्रेम आणि ऋण या दोन्हींची उंची इतर कुणालाच गाठता येणार नाही एवढा आहे. प्रल्हाद केशव अत्रे आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने विविध साहित्य प्रकारात विपुल साहित्य निर्मिती करून आचार्य अत्रे यांनी आपली अमिट नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांनी समृद्ध केलेल्या मराठी विनोद परंपरेला आपल्या खेळकर विनोदातून अत्रेंनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. जीवनातील विसंगती आणि विकृती वर बोट ठेवत आपल्या विनोदातून समाजाला हसवताना अत्रेंनी रंजनाबरोबर डोळ्यात अंजन घालण्याचेही काम केले. रसरशीत जीवनसृष्टी देणारे त्यांचे साहित्य आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. किर्लोस्कर देवलांपासून उगम पावलेल्या आणि गडकरी खाडीलकरांच्या काळात शिखरावर पोचलेल्या मराठी रंगभूमीला मूक आणि बोलपटांच्या काळात जेव्हा वाईट दिवस आले तेव्हा नाटककार अत्रेंनी रंगभूमीला सावरत अत्रे पर्व निर्माण केले. आपल्या साहित्याने मराठी मनाला समृद्ध करणाऱ्या अत्रे यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी मराठी भाषेला वेगवेगळ्या कलाकृती दिल्या. त्याचा आनंद आजही वाचक, प्रेक्षक त्यांचे साहित्य, नाटक आणि चित्रपटांतून घेताना दिसत आहेत. एका व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात काय काय मिळवावं याचं उदाहरण म्हणूनही अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहता येईल. प्रचंड हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला लागू होणारा शब्द म्हणून सांगता येईल. त्यांनी नेहमीच अनेक प्रकारच्या भूमिका घेऊन समाजात जनजागृती केली. त्यासाठी आपल्या मराठा वृत्तपत्राचा आधार घेतला. त्यातून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तेव्हा मराठामध्ये येणारे अग्रलेख वाचणे हा वाचकांसाठी मोठा आनंद होता. अत्रे कुणावर काय लिहितात याकडे वाचकांचं लक्ष होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी राजकारणासह जीवनाचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य मानले नाही. नगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून कामातून आपला दबदबा निर्माण करताना त्यांनी सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला. साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन अशा दोनही संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले, जे उत्तम, उदात्त, उन्नत अशा मूल्यांची त्यांनी आयुष्यभर उपासना केली. अत्रे यांच्यासारखा वाचक आज तरी आम्ही दुसरा पाहिलेला नाही. अपवाद फक्त पांडुरंग शास्त्री यांचं सांगता येईल. इतरांनी जे वाचन केले ते त्यांच्या मनातील शल्य शत्रुत्व सिद्ध करण्यासाठी. अशा वाचनाला, त्यातून तयार झालेल्या लेखनाला संशोधक, बुद्धिवादी, सामाजिक हे लेबल पुढे लागलेले आहे. अत्रे यांनी जे जे वाचले ते स्मरणात ठेवले आणि त्याच्या आधारे अंतरंगी वसत असलेला विनोद फुलवला. यात्रेकरू म्हटला की तो थोडाच एका दिवशी थांबणार नाही, तो चालत राहणार, पाहत राहणार, दिपून जाणार, तर प्रसंगीही दुखीही होणार असे यात्रेकरू म्हणून चालते राहिले. त्यांनी जीवन समृद्ध करून घेतले आणि जे जे मनात आले ते जनात मुक्तपणे पेरले. राखीवता त्यांना अमान्य होती. देत राहणे, सांगत राहणे, लोकप्रबोधन करणे हा त्यांच्या प्रकृतीचा छंद होता. असा कधी कोल्हटकरांनी लावून घेतला नाही की गडकऱ्यांनीही नाही. हे दोघेही त्यांच्या काळाला बांधले होते. अत्रे यांचे तसे नव्हते. त्यातून अत्यंत महत्वाची गोष्ट ही की अत्रे हे उत्तम शिक्षक होते. शिक्षकाचे अध्यापनात नाते असते ते व्याकरणाशी. नियमबद्धता म्हणजे जर व्याकरण म्हटले तर त्याचे तंतोतंत पालन आचार्य अत्रे यांनी केले आहे. याच अत्र्यांनी कधी कुणीही न सांगितलेले आणि विनोदाचे व्याकरण सांगितले आहे. विनोद आणि विनोदकार हे दोन विषय अत्र्यांच्या त्या प्रचंड देहात कायमची ठाण मानून बसलेले होते. म्हणूनच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांच्या विनोदावर 3-3 दिवस ते बोललेले आहेत आणि या दोन विषयावर त्यांनी लिहिलेही आहे. विनोदविषयक गैरसमज दूर करूनच त्यांनी व्याकरण प्रतिपादले आहे. अत्रे म्हणतात, विनोदी माणूस हा फुलपाखरासारखा असतो. तो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो, कधी रस चाखतो कधी चाखत नाही. विनोदी माणूस वरकरणी जीवनाचा विचार करीत नाही. असे दिसले तरी तसे समजणे चुकीचे आहे. विनोदाच्या व्याकरणामागे ही एक शास्त्र आहे, एक भूमिका आहे, एक

सिद्धांत आहे. विनोदाचे नियम ठरलेले आहेत. हसणे म्हणजे विनोद नव्हे, विनोदाचा आस्वाद घेता आला पाहिजे. विनोद हा स्वतः वाईट नाही, पण त्याचे नातेवाईक फार आहेत. वात्रटपणा, गावंढळपणा, चावटपणा, पांचटपणा, ग्राम्यता, अश्लीलता, बिभित्सपणा, असे एकापेक्षा एक इरसाल असे त्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. विनोद म्हणजे चावटपणा नव्हे, विनोद म्हणजे गंमत नव्हे. दुःखाने भरलेल्या विश्वात मानवाला मिळालेल्या विनोदाच्या महान देणगीमुळे तो जगत असतो. हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे, त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे. विसंगती, जीवनातील विसंगती, विकृती यांच्याकडे दयाबुद्धीने जो पाहतो तो विनोदी असतो. विनोदाचा विषय दुःख हा आहे. वास्तववादी जगातील दुःखे हा विनोदाचा विषय होऊ शकतो. पूर्वी भोगलेली दुःखे नंतर विनोदाचे भांडवल ठरते. रंगभूमीवर जसा एक नट येऊन गेल्यावर दुसरा नट प्रवेश करतो, तसा जीवनाच्या रंगभूमीवर एक बाजूने दुःख गेल्यावर दुसऱ्या बाजूने विनोदाचा प्रवेश होतो. विनोद समजायला मनुष्य एक विशिष्ट परिस्थितीत पाहिजे. वाटेल त्या परिस्थितीत माणूस विनोद ग्रहण करू शकत नाही, त्यासाठी विशिष्ट परिस्थितीशी समरस व्हावे लागते. हा विनोदाचा व्याकरणातील पहिला सिद्धांत आहे. विनोद करण्यासाठी खेळकरपणा पाहिजे. खेळकरपणा येण्यासाठी तरुणपणा पाहिजे. तरुणपण हे वयावर, केसांच्या रंगावर अवलंबून आहे. आयुष्याला विटलेली माणसे विनोद समजू शकत नाहीत. अपेक्षा भंगाने विनोद निर्माण होतो. मूर्खपणा हाही विनोदाला भांडवल पुरवतो. शाब्दिक विनोदापेक्षा कल्पनानिष्ठ विनोद जास्त श्रेष्ठ आहे. परिस्थिती स्वभाव यामुळेही विनोद निर्माण होतो. विनोद हे रोज मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, शास्त्र आहे. विनोद ही वाङ्मयातील अहिंसा, शिव्या ही वाङ्मयातील हिंसा होय. विनोदाच्या तत्वज्ञानाने समाजातील कितीतरी व्यंगांवर टीका करता येते. विनोद हा एक सामाजिक रस असून तो सर्व समाजात उघड करून दाखविता येतो. विनोद हा माणसाचे दोष दाखवतो. माणसाचे दोषांसकट असलेला चांगुलपणा मान्य करतो. सुख दुःख यांच्यातील सुवर्ण मध्य साधतो. उच्च विनोद हा समाजातील उच्च संस्कृतीचा निदर्शक असतो. तो हिंसेचे व द्वेषाचे उदात्तीकरण करतो आणि प्रतिपक्षाला शस्त्रांऐवजी शब्दांनी चीत करतो. विनोद हा मानवतेवर प्रेम करणारा, हसता हसता प्रेम देणारा श्रेष्ठ प्रकार आहे आणि तो समाजाचा मोठा उपकार करता आहे. आचार्य अत्रे यांनी सांगितलेले हे व्याकरण, या व्याकरणात शुद्धपणा आहे, गढूळपणा घालवण्याची शक्ती आहे. आचार्य अत्रे याच व्याकरणाशी आयुष्यभर बांधले गेले होते. मुख्य म्हणजे विनोद निर्माता हा चांगला रसिक असावा लागतो. तो सौंदर्याचा चाहता तर हवाच, पण त्याने सौंदर्य फुलवायचेही असते. ते फुलवण्यातून आनंदाची निर्मिती करायची असते, जीवन शुद्ध करून घ्यायचे असते. विनोद हा सामाजिक रस असल्यामुळेच तो समाजात अधिक खुलतो आणि फुलतोही. हेच इंगित अत्रे यांनी नेमके ओळखले होते. म्हणूनच विनोदी काव्य, चित्रपट, नाटक आणि व्याख्यान यातून त्यांच्यातल्या यात्रेकरूने मनसोक्त फिरून घेतले आहे. अत्रे उत्कृष्ट कवी होते. काव्य कसे लिहावे याचे शिक्षण त्यांनी दोन महान कवींना दिले आहे. त्यात आहेत ग. दि. माडगुळकर आणि शांता शेळके. संस्कृत प्रचुर अशी त्यांची रचना होती. अत्रे यांनी सोपे गीत कसे लिहावे हे या दोघांनाही शिकवले होते. मराठीवर त्यांचे अतोनात प्रेम होते, त्यामुळे काव्यातही सोपेपणाबरोबर मराठीपण कसे यावे याचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी लिहिलेली नाटके ही दोन प्रकारची आहेत. काही गंभीर आहेत तर काही खळाळत्या विनोदाची आहेत. एकात ओतप्रोत भरलेले दुःख आहे तर दुसऱ्यात जीवनाचे कारुण्य, दुःख त्यांनी हसवण्यावर नेले आहे. या दोन्ही नाट्य प्रकारात त्यांच्यातल्या समाजसुधारक आणि समाजाला शिकवणारा शिक्षक एकमेकांच्या हातात हात घालून उभे असलेले दिसतात. ही नाट्य लेखनाची, त्यात विनोद पेरण्याची त्यांची शक्ती ही अपूर्व होती. साष्टांग नमस्कार मधील सूत्र घेऊनच त्यांनी पुढल्या काळात तो मी नव्हेच लिहिले आहे. कारुण्यातून फुलवलेला त्यांचा विनोद लोखोबाच्या रूपाने त्यांनी उभा केला आहे. त्यांच्या विनोदात ही शक्ती होती, ती म्हणजे हसवता हसवता रसिक प्रेक्षकाला अंतर्मुख करणारी. ही त्यांची खास रीत मराठीतल्या कोणत्याही नाटककाराला साधलेली नाही. आजच्या युवकांनी आचार्य अत्रेंकडून सर्वात महत्वाची गोष्ट शिकायची असेल तर ती म्हणजे एका चौकटीत स्वतःला कधीच बंदिस्त न करणे. शिक्षक, लेखक, पत्रकार, नाटककार, चित्रपट निर्माते, वक्ते, राजकारणी आणि समाज प्रबोधक अशा असंख्य भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. मत मांडण्याचे धैर्य, अन्यायाविरुद्ध आवाज

0: उठवण्याची वृत्ती, ज्ञानाची अखंड भूक आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही त्यांची खरी ओळख होती. आजच्या स्पर्धेच्या आणि सोशल मीडियाच्या युगात लोकप्रिय होणे सोपे आहे, पण लोकांच्या मनात विचार रुजवणे कठीण आहे. अत्रेंनी हे काम आपल्या लेखणीने, वक्तृत्वाने आणि विनोदाच्या ताकदीने करून दाखवले. त्यामुळे युवकांनी केवळ यशस्वी होण्याची नाही तर समाजाला दिशा देणारे, प्रश्न विचारणारे आणि परिवर्तन करणारे नागरिक होण्याचे स्वप्न पाहावे. हीच आचार्य अत्रेंना खरी आदरांजली ठरेल. अशा ह्या महान लेखकाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आचार्य अत्रे यांच्याच शब्द त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर गेल्या 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही, पुढच्या 10,000 वर्षात असा माणूस होणार नाही. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.
1: स्त्री हक्क आणि सुरक्षितते संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव, हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार. मित्रांनो, आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे रहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, चला संकल्प करूया, स्त्री विरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ, आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद.
0: युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आमच्या युवक मित्रमैत्रिणींकरता युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला. आज युववाणी स्टे ट्यून्ड या सदरात विनोदी लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे बहुआयामी व्यक्तिमत्व हा विशेष कार्यक्रम आपण ऐकला. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं होतं. सादरकर्ते होते धीरज केदारी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:30 कलश या हिंदी कार्यक्रमाअंतर्गत पत्रकारिता सेवा से कॉर्पोरेट तक हा रूपकात्मक कार्यक्रम प्रसारित होईल. स्वरांगी साने यांचं लेखन आणि सादरकर्ते आहेत देवकी कुलकर्णी. त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही शेतकरी हा शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम ऐकूया. यामध्ये चारसूत्री भात लागवड तंत्र अवगत करून भातशेती करणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ आवळे मुक्काम पोस्ट कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद ऐकूया. कृषीवाणीमध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय पीकनिहाय शिफारसी आणि त्यानंतर बाजार भाव ऐकणार आहोत. 8:15 वेळ एक कलाकार हा प्रल्हाद केशव अत्रे यांच्यावर केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल. सादरकर्ते आहेत देवयानी देशपांडे. 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आमच्या दिल्ली केंद्रावरून ऐकू शकाल. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका, रात्री 10:00 वेळ आहे अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात US प्रसाद यांचं कर्नाटकी सॅक्सोफोन वादन ऐकता येईल. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. या व्यतिरिक्त बातम्या आणि इतर कार्यक्रम ठराविक वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. आता ऐकूया उद्याच्या म्हणजे 14 जूनच्या दिवसभराच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 5:55 गिरवाणवाणीमध्ये आपण पारंपरिक सूर्याष्टकम अपर्णा नेने यांच्या स्वरात ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरामध्ये डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार ऐकता येतील. 6:30 आणि संध्याकाळी 6:10 आपण ऐकू शकाल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. त्यानंतर 6:40 आणि संध्याकाळी 7:30 कृषीवाणीमध्ये शेततळ्यातील कार्प माशाचे संवर्धन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठ या विषयावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांचं मार्गदर्शन ऐकता येईल. सादरकर्ते सदानंद कांबडी आहेत. आकाशवाणीच्या परभणी केंद्राची ही निर्मिती आहे. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि जैवविविधता या विषयावरची माहिती ऐकता येईल. लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं आहे. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची निर्मिती आहे. हे कार्यक्रम आम्ही आमच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल आमच्या स्टुडिओतून. त्यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 यानंतर 7:40 आमच्या संग्रहातील काही गीतं आपल्याला ऐकता येतील. 8:40 भावधारा हा कार्यक्रम ऐकू शकाल. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 सप्ताह विशेष चर्चा या कार्यक्रमात 16 जून या जागतिक कासव दिनाच्या निमित्तानं चंद्रकांत हल्याळ आणि मोहन उपाध्ये यांचा सहभाग असलेली चर्चा ऐकता येईल. निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं आहे, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. यानंतर 10:00 नाट्य संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरश्री जोशी यांचं नटभैरव रागातील गायन आपल्याला ऐकता येईल. त्यांना तबल्यावर रोहन चिंचेरे आणि हार्मोनियमवर उपेंद्र सहस्रबुद्धे यांची साथ असणार आहे. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात गंध या विषयावर केंद्रित फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम ऐकू शकाल. सौम्या कुलकर्णी यांचं सूत्रसंचालन आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. यानंतर आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकता येईल. 1:00 नाशिक जिल्हा वार्तापत्र आपण आमच्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 1:45 म्हणजे 2:15 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यानंतर आमच्या द्वितीय सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी या कार्यक्रमात भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऐश्वर्या डावरे या युवा

0: मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकता येईल. आकाशवाणीच्या परभणी केंद्राची ही निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 ते 12:30 ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत एस्बेस्टन बर्मिंगहम इथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकाल आपल्या रेडिओ सेटवरून. या दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवरून 6:30 गंमत जम्मत हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऐकता येईल. प्राची परांजपे यांचं सूत्रसंचालन आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात दत्ता महाराज सांगवडकर आणि सहकाऱ्यांचं सांप्रदायिक कीर्तन ऐकता येईल ठीक 7:15. 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम प्रसारित करू. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, त्यानंतर अखिल भारतीय रूपकोका कार्यक्रम 9:30. 10:00 वेळ आहे अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेची. यामध्ये JS श्रीराम यांचं कर्नाटकी शैलीतील गायन ऐकता येईल. याशिवाय बातम्या आणि इतर कार्यक्रम ठराविक वेळी आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवरून ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:16:35 होत आहेत. आजची आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता आमच्या कार्यक्रमांविषयीचे काही संदेश ऐकूया.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 25537106। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: धमाल, मस्ती, मजा, गाणी, गोष्टी, गप्पा, मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला, छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। यानंतर काही क्षणातच म्हणजे 6:20 संस्कृतमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोतेहो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
3: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
4: वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल

नीरज सेठ यांच्या नावाची घोषणा आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं, पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये एमआयडीसी परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम

0: पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार बेरोजगारी महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 होत आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयी

0: चे काही संदेश ऐकूया.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍप्लिकेशनवरून जगात सर्वत्र आपण हे प्रसारण ऐकू शकता। यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 7:15 वृत्तविशेष आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा

0: आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता, मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला, दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो आयएमडीने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्यात 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5° वर किंवा खाली हे न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5° वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला लानिन स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्यावर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामत आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे, आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे? तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामानशास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा

0: भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आहे आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत एमजेओ हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील, ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या एमजीओची वाट पाहावी लागणार आहे आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे एमजीओचं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येतात, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचं आहे, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचं आहे. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगत आहेत की अल निनोचं संकट की ज्याच्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतात की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, त्याचे तपमान वाढणार आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले. हे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्या रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळे उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक

0: सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये कल्लई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात हे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पीक लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पीक असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झाले, कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. जे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:30 वाजले आहेत. माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 13 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया येत्या 19 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज. येत्या 19 तारखेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची तसंच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कार्यक्रमात आता ऐकूया आम्ही शेतकरी हा शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. यामध्ये चारसूत्री भात लागवड तंत्र अवगत करून भातशेती करणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ आवळे, मुक्काम पोस्ट कुरकुंडी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो आजच्या आपल्या आम्ही शेतकरी या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण भेटणार आहोत ज्ञानेश्वर भाऊ आवळे या आपल्या शेतकरी मित्राला। हे आहेत राहणार कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी। नमस्कार दादा।
2: नमस्कार।
1: आपलं आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण आपल्या शेतीविषयी आपल्या मातीविषयी आपल्या पिकांविषयी सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत। या सगळ्यांविषयीची माहिती आजच्या या कार्यक्रमात आपण घेणार आहोत। तर मला सुरुवातीला आपला पूर्ण परिचय सांगा, आपलं गाव कोणतं, आपलं पूर्ण नाव काय याविषयी।
2: माझे नाव ज्ञानेश्वर भाऊ आवळे, मुक्काम पोस्ट कुरकुंडी, तालुका खेड, जिल्हा पुणे। आणि माझे शिक्षण इयत्ता 7वी पर्यंत झाले आहे।
1: अरे वा, छान छान छान। आपल्या कुरकुंडी गाव जे म्हणाला त्या गावाची लोकसंख्या एकूण किती आहे?
2: कुरकुंडी गावाची आज मितीला लोकसंख्या 3200 आहे।
1: बर। आणि मुख्य व्यवसाय हा शेती आहे सगळ्यांचा?
2: मुख्य व्यवसाय शेती हाच आहे।
1: बर बर। किती वर्ष झाले आपण शेती व्यवसाय करत आहात?
2: मी जवळजवळ 46 वर्ष शेती व्यवसायाशी निगडीत आहे। स्वतः शेतकरी शेतीच करते।
1: अरे वा। आपल्याकडे जी शेती आहे ती वडिलोपार्जित आहे की आपण त्यानंतर त्यामध्ये काही विकत पण घेतली?
2: माझी शेती ही वडिलोपार्जित आहे, विकतची आजपर्यंत काही नाही घेतली।
1: नाही घेतली। हा, एकूण किती क्षेत्रफळ आहे आपल्या शेतीचं?
2: माझ्या शेतीचं 8 एकर क्षेत्र आहे।
1: वा। या 8 एकर क्षेत्रामध्ये आपण कोणत्या प्रकाराचं पीक घेता?
2: पावसाळी खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि भात पिकाची लागवड केली जाते। रब्बीला कांदा बटाटा थोडा भाजीपाला वर्ग गहू हरभरा घेतला जातो। आणि उन्हाळीसाठी भुईमुग आणि बाजरी ही पिकं घेतली जातात।
1: बर। मुख्य जे पीक आहे आपलं ते कोणतं आहे?
2: मुख्य पीक आहे भात पीक आहे आणि सोयाबीन हे एक पीक मुख्यच आहेत। बाकीही समजा थोड्या प्रमाणात आम्ही घेतली घेतो
1: येत असतात। बरोबर। आज आपण बातचीत करणार आहोत ती आपल्या भात पिकाविषयी। बरोबर। तर या भात पिकामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण लागवड करता?
2: माझ्या एवढ्या 46 वर्षाच्या अनुभवामध्ये मी पारंपरिक भात शेती करत होतो, त्यात मला फारसे उत्पन्न मिळत नाही। मग मला 4 सूत्री भात लागवड पद्धतीचा अभ्यास मिळाला आणि गेली 7-8-10 वर्ष मी स्वतः भात शेती 4 सूत्री लागवड पद्धतीने करतो आणि शेतकऱ्यांनाही आसपासच्या लोकांना मी त्याची माहिती देतो, त्यांनाही मी मार्गदर्शन 4 सूत्री लागवड पद्धतीने भात शेतीत करतो।
1: तुम्ही म्हणाला 4 सूत्री लागवड तंत्रज्ञान आपण आत्मसात करून घेतली, ती कुठनं आपण शिकलात?
2: बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये जाऊन मी ते भात शेतीचं तंत्रज्ञान अवगत केलंय।
1: बरं। त्या सगळ्या तंत्रज्ञानाविषयीची माहिती घेतली आणि त्याचा प्रयोग आपल्या शेतामध्ये
2: करू लागलो।
1: त्यातनं उत्पन्न आपलं वाढलं।
2: पारंपरिक पद्धतीपेक्षा 4 सूत्री भात लागवडी पद्धती म्हणजे जवळजवळ 30-35% फायदा दिसून आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांना होतो आहे।

0: आणि तो मी करू सुद्धा देत आहे, लोकांनाही करतो, मी स्वतःही माझ्या शेतीत फायदा करून घेतो.
1: वा, कशा स्वरूपात? म्हणजे हे उत्पन्न जे वाढ म्हणाला ते पैशाच्या स्वरूपात पण वाढलं आणि जमिनीत देखील आपली काही सुपीकता वाढली का? काय त्यातला आपल्याला वाढ मिळाली?
0: जमिनीची सुपीकता वाढून हे दिसून आलं, कारण पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये रासायनिक खतही फोकून दिली जात असायची, त्यामुळे ती जास्त खत मात्रा लागायची.

0: जास्त खत मात्रा लागायची.
1: हो
0: हल्लीच्या काळामध्ये हे चार सूत्री भात लागवड केल्यामुळे ना खताची मात्रा बी कमी लागू लागली आणि उत्पन्नातही वाढ दिसून यायला लागली.
1: अच्छा, दोन्ही प्रकारे तुम्हाला मिळाला?
0: दोन्ही प्रकारे ना चार सूत्री भात लागवडीचा फायदा दिसून आला.
1: वा, चार सूत्री भात लागवड का आणि कशासाठी करायची याविषयी आपण काय सांगाल?
0: चार सूत्री भात लागवड ह्यासाठी करायची का, आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या वाढ झालेली आहे, सर्वांना अन्न पुरवठा झाला पाहिजे, शेतकऱ्यालाही त्याचं उत्पन्न जर नवीन टेक्नॉलॉजी कुठून उपलब्ध जर झाली तर त्याचाही फायदा झाला पाहिजे आणि उत्पन्नही भाताचं जास्त आलं पाहिजे, उत्पादनातही वाढ झाली पाहिजे आणि त्याचं दोन पैशाचं उत्पन्नही वाढलं गेलं पाहिजे.
1: हो, म्हणूनच आपण चार सूत्री जी भात लागवड आहे ती आपण अवगत
0: केली पाहिजे.
1: चार सूत्री भात लागवड ही कशी केली जाते याविषयी सविस्तर सांगा.
0: चार सूत्री भात लागवड पद्धती याविषयी, पहिले जून महिन्यामध्ये रोपांची पेरणी केली जाते, गादी वाफ्यावर केली जाते, सारा पद्धतीत बी लागवड केली जाते. नंतर रोप लागणीला आल्यानंतर भात खाचरामध्ये पहिला चिखल करून घ्यायचा असतो, त्यानंतर त्याच्यामध्ये लागवड केली जाते. तर 15x25 सेंटीमीटर हे अंतर आहे ना, गरव्या वाहनांसाठी त्याचा उपयोग करायचा असतो. हळव्या वाहनांसाठी 15x20 सेंटीमीटर अंतरावर लागवड करायची असते. एक दोरीवर खुणा करून त्या प्रमाणात त्याच्यावर ते लागवडी करावी लागते.
1: अच्छा,
0: चार सूत्री लागवड पद्धती.
1: अच्छा, हा, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आता जसं सांगितलं
0: हो,
1: की दोरीवर त्याच्या खुणा करून घ्यायच्या
0: हो,
1: अंतराच्या आणि त्या त्या पद्धतीने गरव्या वाहनासाठी वेगळं अंतर आहे आणि हळव्या वाहनासाठी वेगळं अंतर मानलं जातं आणि त्या पद्धतीने जर का आपण चार सूत्री भाताची लागवड केली तर आपल्याला उत्तम असं त्यातनं उत्पन्न मिळू शकतं. चार सूत्री भात लागवडीचे चार सूत्र जे म्हणतो आपण ज्याच्यावर हे नाव पडले ते कोणती कोणती आहे?
0: प्रथमतः चार सूत्री लागवडमध्ये जे वापरले जातात ह्यात प्रथम सूत्र आहे, भाताची रोप वाटिका तयार करताना भाताच्या तुसाची राख प्रति स्क्वेअर मीटर अर्धा किलो ते एक किलो पसरवून काढून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर ते भाताचं बियाणं टाकून तयार करायचं आणि भात रोप लागवडीला आल्यानंतर भाताच्या पेंढा आहे हा पेंढा लागवडीच्या टायमाला नांगरटीच्या वेळेस तो भात पिकामध्ये गाडून घ्यायचा असतो, त्याच्यामुळे भात पिकाला पालाची मात्रा मिळू शकते. हे पहिले एक सूत्र झालं. आता ह्यातलं दुसरं सूत्र असे, भात पिकाचं लागवडीच्या वेळेला आपण ज्या वेळेस चिखलणीच्या आधी गिरीपुष्पाचा पाला हेक्टरी 3 टन पसरवून घ्यायचा आणि नंतर चिखलणी करायची आणि तो पाला 3 टन चिखलणी केल्यानंतर दोरीवर ज्या मापाच्या खुणा केलेल्या आहेत गरव्या वाहनांसाठी 15x25 अंतर, हळव्या वाहनांसाठी 15x20 अंतर, जो आपला भात असेल त्याच्यात दोरी लावून घ्यायची आणि त्याच्यावर खुणाच्या मापा ठिकाणी भात रोपांची ही लागवड करायला लागते आणि मग ती लागवड झाल्यानंतर त्या भात खाचरामध्ये 15x25 अंतरमध्ये 15x25 एक चौकन तयार होतो आणि 25x15 अंतर एक चौकन तयार होतो. हे झालं दुसरं सूत्र. आता तिसरं सूत्र भात पिकाचं असं आहे, युरिया ब्रिकेट लागवड. युरिया ब्रिकेट लागवड 1 हेक्टर भात क्षेत्रासाठी 170 किलो युरिया ब्रिकेटची गरज आहे.
1: अच्छा,
0: या 60 किलो युरिया 40 किलो डीएपी खताची मात्रा मशीन मधून 2 ग्रॅम 7 मिलीग्रॅमची गोळी तयार होती, युरिया ब्रिकेट तयार होती आणि ती युरिया ब्रिकेट 1 एकरीसाठी 65 किलोची गरज आहे. 1 हेक्टरी 170 किलोची गरज आहे. युरिया ब्रिकेट भाताचे जे चौकोन तयार झालेत प्रत्येक चौकोनामध्ये युरिया ब्रिकेटची गोळी खोचून द्यावी लागते. 5 ते 7 सेंटीमीटर गोळी त्या चौकोनामध्ये खोचून द्यावी लागते. युरिया ब्रिकेट भात लागवडीच्या दिवशी द्यायची नाही, युरिया ब्रिकेट 2 दिवसांनी उपयोगात करायचा असतो. 2 दिवसाच्या पुढे युरिया ब्रिकेटचा वापर केला तरी चालतो पण कष्टदायक होतो.
1: अच्छा,
0: कारण भात खासरामधल्या चिखल हा घट्ट राठ होऊ जातो, त्यामुळे युरिया ब्रिकेट खोल अंतरावर पोहोचू शकत नाही. युरिया ब्रिकेटचा दुसरा एक असा फायदा आहे, युरिया ब्रिकेट खोचून दिले असल्यामुळं भात पिकासाठी पुरुंपुरुण अन्नद्रव्य पुरवलं जातं.
1: अच्छा,
0: युरिया ब्रिकेटचं खत पाण्यानं वाहून जात नाही, युरिया ब्रिकेट तणांना भेटत नाही कारण ते 5 ते 7 सेंटीमीटर खोली असल्यामुळे ते तणांना भेटत, त्यामुळे तणांची वाढ होत नाही.

0: अशा प्रकारे हे झालं भाताच्या चौथ्या प्रकारचं सूत्र.
1: दादा, पुढचा प्रश्न असा आहे की भात पिकातील वेगळं वैशिष्ट्य जे आपण म्हणतो ते असं काही आपल्याला सांगता येईल का?
0: भात पिकाचं वेगळं वैशिष्ट्य असं सांगता येईल, कुटुंबात जर चार माणसं असतील, गृहिणीला जर स्वयंपाक करायचा असेल तर चार भाकरीची आवश्यकता पडते. तर प्रत्येक भाकरीची ही वेगवेगळी प्रोसेस होते. एक एक भाकरी एक एक वेळेस प्रोसेस केली जाते. चारही जणांचा जर भात तर तयार करायचा म्हटलं तर तो एकाच वेळी चारही माणसांचा भात तयार होऊ शकतो, ही एक वैशिष्ट्य. दुसरं एक वैशिष्ट्यता भात पिकाची अशी म्हणता येईल, ज्यावेळेस लहान मुलाला मातेचा दूध कमी पडू लागतो त्यावेळेस त्या मुलाला डाळ भातापासून सुरुवात होते. त्याच वेळेपासून मानवाला भाताची गरज पडते. आयुष्याच्या शेवटाला सुद्धा भाताचाच नैवेद्य दाखवला जातो. हे भात पिकाचं वैशिष्ट्य. तिसरं, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवाला असं आले, भात पिकामध्ये माझ्या वाचनात जवळजवळ 1000 जाती आल्यात. बिहारमध्ये एक शेतकरी तेवढ्या जाती घेतो. भात पिकाचं वैशिष्ट्य एक वेगळं असे की नुसता शिजवलेला भात एक जर घास खाऊन पाहिला तर त्याला कसलीच चव लागत नाही, पण माणसाला तो हवाच, तो खायलाच हवा, बरोबर. आणि भात पिकाचं अजूनही वैशिष्ट्य सांगायचं ठरलं, भातासाठी दुधाबरोबर भात खाला चालेल, मिरची बरोबर भात खाला चालेल, मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे राईस वेगवेगळ्या प्रकारे त्याची उपलब्ध होऊ शकते,
1: जशी आवड तशी निवड आपण करू
0: होऊ शकते. हे त्याचं विशेष वैशिष्ट्य होऊ शकतं.
1: आपण छान वैशिष्ट्याची नोंदी केल्या आहेत आणि ते आपण छान पद्धतीने सांगितले देखील आहेत. आपल्या या भात शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं, जे आपण म्हणालात की चार सूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब आपण केला तर आपल्याला त्याचे फायदे मिळतात. आपल्याला उत्पादन तर मिळतच आहे, त्याशिवाय आपलं आर्थिक उत्पन्न देखील यातनं जास्त वाढू शकतं.
0: अगदी.
1: आणि याचा अनुभव आपण स्वतः घेतलेला आहे. दादा, आपल्या शेतामध्ये आपण एकात्मिक पद्धतीनं शेती देखील करता भात पिकासोबतच, तर या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये काय काय नेमकं करता याविषयी सांगा.
0: आता एकात्मिक शेती पद्धती हा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा एक फॉर्म्युला आहे. एकात्मिक शेतीकडे शेतकऱ्यानं वळलं पाहिजे हा कृषी विभागाचा आग्रह. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 80% शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. एकात्मिक शेतीची भविष्य काळासाठी खूप गरज आहे. शेतीसाठी जसं वेगवेगळी क्षेत्रे आहेत त्यांना टेक्नॉलॉजीची गरज असते, तसं शेतीसाठी सुद्धा टेक्नॉलॉजीची गरज आहे. अभ्यासपूर्ण विचार करून जर शेतकऱ्यानं एकात्मिक शेतीची जर कास धरली तर भविष्यात नक्कीच त्याची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आता एकात्मिक शेती कशी करायची आपण आता समजून घेऊया. शेतकरी अल्पभूधारक असल्या कारणानं आपण प्रथमतः एक एकर शेती एकात्मिक कशी बनवायची त्याविषयी चर्चा करूया. एक एकर क्षेत्रामध्ये 40 गुंठे क्षेत्र होतं. 40 गुंठ्यापैकी आपण 20 गुंठ्यामध्ये बारमाही ऊसाची लागवड केली पाहिजे. बारमाही ऊसाची लागवड यासाठी करायची की आपल्याला हक्कानं वर्षानं थोडं पेमेंट मिळालं पाहिजे. बारमाही ऊस 20 गुंठ्यामध्ये जर केला, आपल्या राज्याची जर ऊसाची सरासरी उत्पन्नाची जर काढली तर 75 ते 80 टन एकरी. त्या योगे आपल्या 20 गुंठे क्षेत्रामध्ये 40 टन उत्पादन मिळू शकतं. 40 टन उत्पादन मिळवल्यानंतर त्यापासून शेतकऱ्याला आजच्या बाजारभावाप्रमाणे 1,20,000 रुपयाचं 20 गुंठ्याचं 12 महिन्यासाठी उत्पन्न मिळू शकतं. त्यानंतर दुसरं 40 गुंठ्यामधून आपण 20 गुंठे क्षेत्र ऊसासाठी गुंतवलं, खाली क्षेत्र राहिलं 20 गुंठे. 10 गुंठ्या क्षेत्रामध्ये आपण धान्याची पिकं घेतली पाहिजेत. धान्याची ह्यासाठी पिकं घेतली पाहिजेत, एकात्मिक शेती करायची असल्या कारणानं आपल्याला प्रत्येक वस्तूसाठी मार्केटला जाऊन लागलं पाहिजे. कारण शेतकरीच अन्नदाता येतं, त्यांनी मार्केटला का जावं. 10 गुंठ्यामध्ये खरीप हंगामामध्ये जूनमध्ये सोयाबीन पिकाची लागवड करावी, त्याबरोबर आंतरपीक म्हणून राजमा घ्यावा. सोयाबीनच्या 3 ओळी पेराव्यात, त्यामध्ये आंतरपीक म्हणून राजमा घ्यावा. सोयाबीनचं पीक 100 ते 120 दिवसाचे, खरीप हंगाम हा 4 महिन्याचा असल्या कारणानं 4 महिन्यामध्ये खरीप पिकाच्या सोयाबीनमधून आजच्या 4000 बाजार

0: भावाप्रमाण चार क्विंटल सोयाबीन होऊ शकतो 10 गुंठ्यामध्ये, 16,000 रुपये सोयाबीन मध्ये मिळू शकतात. राजमा 100 किलो होऊ शकतो, त्याचाही भाव 100 रुपये, त्यापासून 10,000 रुपये मिळू शकतात. 16,000 आणि 10,000 26,000 रुपये खरीपाच्या 10 गुंठे एकात्मिक शेती पद्धतीने त्या शेतकऱ्याला मिळू शकतात. त्यानंतर आपण रब्बीचा विचार करूया. रब्बी पिकामध्ये बटाटा लागवड केली पाहिजे. बटाटा लागवड त्याच 10 गुंठ्यामध्ये, कारण ते क्षेत्र मोकळं झाले. आणि हरभरा लागवड केली पाहिजे. बटाटा हा भाजीसाठी उपयोगात येऊ शकतो, हरभरा हा डाळ किंवा डाळीचे उपपदार्थ निमित्त कुटुंबाला मिळू शकतात.
1: बरोबर.
0: नंतर विषय राहिला उन्हाळी. उन्हाळीमध्ये ह्याच 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये बाजरी पीक घ्यावं, त्याला जोडून भुईमुगाचं पीक घ्यावं. म्हणजे आपल्याला जी वर्षभराला लागणारी धान्याची गरज आहे, आपल्याला ते बाहेरून आणायची गरज पडणार नाही. भुईमुग घेतल्यानंतर आपल्याला खाद्यतेल गरज आहे, तेही तयार होऊ शकतं. म्हणजे अशा तिन्ही हंगामामध्ये ह्या पिकांची 10 गुंठ्यामध्ये विभागणी करून अभ्यास पूर्ण करावा.
1: बरोबर.
0: आता राहिला प्रश्न 10 गुंठ्याचा वेगळा. राहिलेल्या 10 गुंठ्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये आपण चारा पिके घ्यावीत. त्यामध्ये मका असेल, लसूण घास असेल, किंवा उंच वाढणारी बहुवार्षिक पिकं चाऱ्याची असतील, ती घ्याव्यात 5 गुंठे क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर 1 गुंठ्यामध्ये गुरांसाठी शेड तयार करावा. 1 गुंठ्यामध्ये गुरांसाठी, जनावरांसाठी शेड तयार करावा. गुरांसाठी शेडमध्ये 2 गायी पाळाव्यात. 2 गायी पाळल्यामुळे शेतकऱ्याला दूध मिळू शकतं. थोडं जर जास्त जर समजा दूध तयार झालं तर ते बाजारात विक्री करून रोजचा किराणा आणता येऊ शकतो. गायी पाळल्यामुळं आपण जी ऊस शेती, उत्पादनाची शेती, धान्याची शेती करणार आहोत, त्यासाठी खत मिळू शकतं. गायीच्या गोमूत्र शेण खतापासून जीवामृत तयार करून त्या पिकांना वापरात येऊ शकतं. थोडी का होईना पण सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल चालू राहते. पुन्हा 1 गुंठ्यासाठी खताचा साठा करण्यासाठी आणि गोबर गॅस तयार करण्यासाठी अजून 1 गुंठ्याचा वापर करावा. हे झाले क्षेत्राचा वाटप झाला. अजून 1 गुंठ्यामध्ये घर बांधणीसाठी जागा ठेवावी 1 गुंठ्यासाठी. अजून 1 गुंठ्यामध्ये आपण परस बाग शेती करावी. सर्व प्रकारचे त्या ठिकाणी भाजीपाल्याच्या उन्हाळी, पावसाळी, हिवाळी येणाऱ्या जातींची लागवड करून स्वतःला लागणारा भाजीपाला जवळच आपल्या शेती तयार करावा सेंद्रिय पद्धतीचा. अशा पद्धतीनं एकात्मिक शेती अभ्यास करून जर केली तर आरोग्याचाही फायदा होईल, उत्पन्नाचाही फायदा होईल, सगळ्याच बाजू चांगल्या शेतकऱ्याच्या होऊ शकतात.
1: बरोबर. आणि आपला बाहेरचा खर्च देखील कमी होतो जेव्हा आपल्या डोळ्यासमोरच आपण आपलं रोजचं वापरण्यात येणारं पीक घेणार असू, भाजीपाला असू दे, धान्य असू दे, तर जर का ते आपण घेणार असू तर त्याच्यातलं आपलं जी बचत आहे ती देखील होऊ शकते. हे जे मॉडेल आता आपण समजून सांगितलं एकात्मिक शेतीचं, तर हे आपण स्वतः अभ्यास पूर्ण तयार केलं की कुठे याचं?
0: जवळजवळ 70% शेती एकात्मिक शेती माझी सध्या रेडी तयार आहे. पण माझा कृषी विभागाशी संबंध असल्यामुळं, मी कृषी प्रदर्शनाला भेटी देत असल्यामुळं, मी विद्यापीठांना भेटी देत असल्यामुळं मला हे पार माझ्या अंगात रुजले.
1: अरे वा.
0: आणि त्या बाजूने माझे प्रयत्न स्वतःचे चालले आणि मी शेतकऱ्यांनाही ह्या बाजूने घेऊन चाललेले.
1: कशा पद्धतीने आपण इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता?
0: स्वतःच्या शेतीवर 4 सूत्री भात लागवड पद्धतीची शेती शाळा भरवली जाते. वेगवेगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शेती विभागाला भेटी दिलेल्या आहेत, माझं अभिनंदन केलेलं आहे, मला शाबासकी पाठीवर थाप दिलेली आहे, माझं कौतुक केलेलं आहे ह्या मंडळींनी.
1: छान छान छान. तर अशा प्रकारे तुम्ही इतर शेतकऱ्यांना देखील हे तुमचं जे मॉडेल आहे त्याची शेती शाळा भरवून आपण इतर लोकांना त्याचं मार्गदर्शन करत असता. आणि भात शेतीचे 4 सूत्री लागवड तंत्रज्ञान सोबत एकात्मिक शेती या दोन्ही गोष्टींचं मार्गदर्शन वेळोवेळी करत असता, तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कशा पद्धतीने मार्ग?
0: काही थोडं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतो मी, काही डायरेक्टली

0: शेतकऱ्यांशी भेटून संवाद साधतो,
1: बरं,
0: त्यांच्या शेती क्षेत्रावर जाऊन भेटी देतो. काही कृषी विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्याकडे मला जे काही एखादा प्रश्न सुटत नसेल तरी शेतकऱ्यांना तिथे नेऊन त्यांची प्रश्न सोडवण्याचा मी काम करतो. असा माझा लोकांना प्रबोधन करण्याचा कार्यक्रम चालू आहे.
1: अच्छा, आपण गेले 46 वर्ष शेती करत आहात, शेतीसोबत पशुपालन देखील आपण करतात, आपल्याकडे साधारण पशुधन किती आहे?
0: आज मी तिला, माझ्याकडे एक बैल आहे, 3 जर्सी गाई आहेत,
1: बरं,
0: 2 म्हशी आहेत, एक कुत्रा आहे, घरात मांजरी आहे.
1: अरे
0: वा, हा, असं बरंच आपलं जुनी पारंपरिक पद्धती मी आजपर्यंत सोडली आणि ती पुढेच घेऊन जाणार आहे.
1: छान.
0: आज मी त्याला जे शेणखत गोठ्यामध्ये तयार होते ते माझ्या शेतीला मी वापरतो. ते गोबर गॅस आहे, गोबर गॅसला सुद्धा ते वापरतोय. त्यापासून इंधनाचा खर्च वाचतो आमचा, तेही फायदा होऊ शकतो. डेअरीला दूध विकतो, 2 रुपये खर्चीला त्याच्यापासून बी मिळू शकतात. पशुधन ज्या शेतकऱ्याजवळ आहे तो शेतकरी म्हणून ओळखला जातो, किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी एक तरी गाय पाळावी, म्हणजे शेतकऱ्याची ती ओळख होईल आणि शेतकऱ्याचं आरोग्य त्यापासून खास राहील.
1: छान छान. आपण आतापर्यंत हे जे कार्य केलं आहे शेतीत उत्पन्न आपण घेता, तर तुम्ही म्हणाल की याविषयी आपलं कौतुक देखील होतं, तर कौतुकाच्या रूपात काही पुरस्कार देखील आपल्याला मिळाले आहेत का?
0: आजच्या तारखेपर्यंत मला नॅशनल लेवल कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करलेला आहे. त्याचबरोबर मला राज्यस्तरीय 4 पुरस्कार आजपर्यंत मला प्राप्त झालेले आहेत.
1: अरे वा, छान. कुठल्या वर्षी आपल्याला हे पुरस्कार मिळाले?
0: मला 2023 साली नॅशनल लेवल कृषी भूषण एक्सलन्स पुरस्कार भेटलाय. 2024 साली मला राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार भेटला. 2025 साली स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार भेटला. ह्याच वर्षी मला महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार देखील प्राप्त झालाय.
1: वा वा वा, खरंच आहे. म्हणजे या चालू वर्षात देखील आपल्याला एकूण 3 पुरस्कार मिळाले आहेत. आदर्श कृषी सेवक शेतकरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार आणि स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार. वा, हे सगळे पुरस्कार जे आपल्याला मिळाले त्या पुरस्कारांसाठी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आपल्या शेतामध्ये होत असलेल्या 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञानाविषयी, आपल्या एकात्मिक शेतीविषयी, एकूण आपल्या संपूर्ण प्रवासाविषयी आमच्याशी जी ही मनमोकळी बातचीत केली त्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद दादा.
0: धन्यवाद मॅडम.

0: आम्ही शेतकरी या शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रमात चारसूत्री भात लागवड तंत्र अवगत करून भातशेती करणारे प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ आवळे मुक्काम पोस्ट कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. आता कृषीवाणीमध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय शिफारशींविषयीची माहिती ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया कीड रोग नियंत्रणाची गुरुकिल्ली या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो पिकामध्ये येणाऱ्या विविध कीड आणि रोगांना कारणीभूत असलेल्या बुरशी जीवाणू आणि सूक्ष्मजीव मातीमध्ये सुप्त अवस्थेत दीर्घकाळ टिकून राहतात. अनेक रोगांचा प्रसार रोगग्रस्त बियाणं आणि जमिनीमार्फत होत असतो. त्यामुळे बीज प्रक्रिया जर आपण केली तर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीड रोगापासून बचाव होतो. रोग नष्ट झाल्याने किंवा त्यांची तीव्रता कमी झाल्यामुळे बियाण्यांची उगवण चांगली आणि एकसारखी होते. रोपं निरोगी आणि जोमदार वाढतात. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत? तर बियाणे जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून बियाण्यांना संरक्षण मिळतं. उगवणीनंतरच्या प्रारंभीच्या पहिल्या 30 ते 35 दिवसांच्या कालावधीमध्ये रस शोषक किडी आणि विविध रोग

0: रोगांपासून पिकांचं संरक्षण होतं. पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कीड आणि रोग व्यवस्थापनातील खर्चात लक्षणीय बचत होते. बियाण्यांची उगवण क्षमता सुधारते आणि उगवण एकसारखी होते. जैविक बीज प्रक्रियेमुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढून झाडांना अन्नद्रव्य सहज उपलब्ध होतात. पिकांची प्रतिकार शक्ती वाढते. एकूण उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ व्हायला मदत होते. बीज प्रक्रिया करताना काय काळजी घ्यायला हवी? तर बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी हात मोजे, मास्क, चष्मा यांसारख्या संरक्षण करणाऱ्या गोष्टींचा वापर करायला हवा. बीज प्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किंवा सीड ड्रम किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणे हाताने चोळू नये. कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून ते घ्यावं. रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया एकत्र करू नये. विकत घेतलेल्या बियाण्यांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केली असेल तर अशा बियाण्यांवर फक्त जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करायला हवी. बीज प्रक्रियेचा क्रम असा असायला हवा, प्रथम रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक कीटकनाशक आणि त्यानंतर 3 ते 4 तासांनी जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशक, त्यानंतर 3 ते 4 तासांनी रायझोबियम किंवा एझोटोबॅक्टर, सर्वात शेवटी KMB किंवा PSB यांची बीज प्रक्रिया करायला हवी. नैसर्गिक शेती अंतर्गत बीजामृत प्रक्रियेची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. नैसर्गिक शेती अंतर्गत बीजामृत प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांवरचं बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग कमी होतात आणि अंकुरण चांगलं होतं. बियाण्यांवरील रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात. अंकुरांचं प्रमाण वाढतं. रोपांची सुरुवातीची वाढ जोरदार होते. रासायनिक बीज प्रक्रिया आपल्याला टाळता येते. खर्च कमी होतात आणि वाढ पर्यावरण पूरक होते. बीजामृत बनवताना आपल्याला देशी गाईचं शेण 5 किलो, देशी गाईचं मूत्र 5 लिटर, चुना 50 ग्रॅम, माती शेतातली किंवा उंबऱ्यांच्या झाडाखालची 1 मूठ आणि पाणी 20 लिटर घ्यायला हवं. 20 लिटर पाण्यात 5 किलो देशी गाईचं शेण चांगलं मिसळावं. त्यात 5 लिटर गाईचं मूत्र टाकावं. 50 ग्रॅम चुना पाण्यात वेगळा विरघळवून मिश्रणात टाकावा. त्यातील शेतातील वड किंवा उंबऱ्याच्या झाडाखालची 1 मूठ माती मिसळायला हवी आणि हे मिश्रण लाकडाच्या काठीने चांगलं ढवळावं. त्यानंतर 12 ते 24 तास सावलीमध्ये ठेवावं. आणि हे मिश्रण वापरताना बियाणं किंवा रोपांची मुळं 30 मिनिटं बीजामृतात बुडवून ठेवावी. नंतर सावलीमध्ये वाळवून लगेच त्याची पेरणी करावी. शेण आणि मूत्र हे वापरायला हवं. तयार बीजामृत 24 तासात वापरावं. जास्त दिवस ते साठवून ठेवू नये आणि थेट उन्हात तर अजिबात ठेवू नये.
1: कृषीवाणीमध्ये कीड रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रियेच्या पीकनिहाय शिफारशींविषयीची माहिती आपण ऐकली. आणि याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आत्ताच आपण माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत. आमच्या कार्यक्रमांविषयीचे काही संदेश ऐकूया.
1: तेजोमय नाद ब्रह्महे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात. पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: श्रोते हो, यानंतर काही क्षणातच म्हणजे 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर ठीक 8:15 आमचा एक कलाकार हा प्रल्हाद केशव अत्रे यांच्यावर केंद्रित कार्यक्रम जरूर ऐका।

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष

इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्करप्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण

0: लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रुपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी एक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम. एक कलाकार
1: आमचा विविध क्षेत्रातल्या कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा एक कलाकार हा कार्यक्रम सातत्यानं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी देवयानी देशपांडे स्वागत करते. करेचे पाणी या आपल्या 5 खंडांच्या विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा सांगणार

अरे प्रल्हाद केशव अत्रे आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या करेच्या काठी मी जन्माला आलो. तिच्या संगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्यानं वाढलो. उषाला शिवाजी महाराजांचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी आणि श्री सोपान देवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे. शक्तीचे आणि भक्तीचे पावनतीर्थ होते माझे सासवड गाव. आजच्या एक कलाकार कार्यक्रमात आपण आचार्य अत्रे यांच्या विविधांगी स्मृतींना उजाळा देणार आहोत. ज्या प्रतिभावान कलाकाराबद्दल आज आपण बोलणार आहोत, त्यांच्याच मनाला प्रतिभेचं विलक्षण आकर्षण होतं. प्रत्येक क्षेत्रातली प्रतिभावंत माणसं त्यांना आपलीशी वाटत. केवळ महापुरुषांना हा न्याय लागू होता असं नाही. आपल्या परिघातल्या प्रत्येकाचं मूल्यमापन करून आचार्य आपल्या मनाच्या कप्प्यात ठेवून द्यायचे आणि मग प्रसंगविशेष त्याला ओवी व्हायची का शिवी हा अत्र्यांच्या स्वभावाचा एक विशेष गुण होता. 13 ऑगस्ट 1898 हा अत्र्यांचा जन्मदिवस आणि ज्या दिवशी पुण्याच्या किर्लोस्कर थिएटरात काव्यगायनाची मैफल केशवकुमारांनी गाजवली त्या दिवशी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा या नावानं जन्म झाला.

0: आज म्हणजे 13 जून हा आचार्य अत्रे यांचा 57वा स्मृतिदिन. श्रोते हो, आपण जाणताच साहित्यावर अत्र्यांची अभंग निष्ठा होती. मराठी भाषेविषयी स्वतः प्रल्हाद केशव अत्रे काय म्हणतात ते ऐकूया आमच्या संग्रहातून.
1: उद्या मराठी भाषेचा तर इतिहास

0: लिहायची पाळी आली त्रासा लिहिता येईल. ज्ञानेश्वरापासून तो गडकऱ्यापर्यंत, ज्ञानेश्वर तुकोबा, समर्थ रामदास, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि राम गणेश गडकरी हे मराठी भाषेचे हे पंचप्राण होत अशी एक कल्पना मला सुचते. माझा मराठाची बोल कवतुके, अमृताते पैजा जिंके, ऐशी एक एक अक्षरे रसिके मेळवीन, अशी मोक्ष प्राप्त करून देणारी अमृत मधुर भाषा ज्या ज्ञानेश्वरांनी निर्माण केली, त्याचप्रमाणे भले दरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हणू काढी, अशा तऱ्हेच्या ढोंगी लोकांचं ढोंग ज्यांनी समाजापुढे आणलं निधड्या छातीनं आणि ज्यांनी लोकजागृती केली, असा महाराष्ट्राचा युगप्रवर्तक लोककवी तुकारामांनी त्या भाषेमध्ये प्रसाद आणला. समर्थानी मराठा तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे विषयी करिता तकवा पूर्वधासती, धटाशी असावे धट, उद्धटाशी उद्धट, अशा प्रकारची रग ज्या समर्थांनी मराठी भाषेमध्ये आणली, त्यांनी मराठी भाषा समर्थ केली. आणि एक पाय तुरुंगात टाकून आम्ही हातामध्ये लेखणी धरलेली आहे असं राज्यकर्त्यांना छाती टोकपणे ज्यांनी सांगितलं, ते मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी स्वराज्याच्या लढ्याला उपयुक्त पडेल, प्रभावी होईल अशा तऱ्हेची मराठी भाषा बनवली.
1: आचार्य अत्र्यांचं मराठी भाषेवर प्रेम होतं. क्लिष्ट लेखन त्यांच्या लेखणीला अशक्यच होतं. अत्र्यांची मराठी म्हणजे तुकारामाची मराठी. तिची धिटाई उदंड, तिचा उमाळा अमाप, तिची चाल सरळ, तिचं रूप साधं. ती कोड्यात बोलत नाही. अत्र्यांची मतं भलेही पटोत न किंवा न पटोत, पण अत्र्यांचं म्हणणं काय आहे ते नीट समजलंच नाही ही स्थिती मात्र अशक्य. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात अगदी तसंच, तुका म्हणे माझे खरे देणे घेणे, तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे. जे म्हणायचं असेल ते सुबोध, पण सुंदर भाषेत खणखणीत स्वरात म्हणणं हा या भाषेचा उपजत गुण आहे, आणि अत्र्यांचं लेखन याच गुणावर बेतलं होतं. अत्र्यांनी विविध विषयांवर लेखन केलं, यामध्ये लहान मोठी चरित्र, व्यक्तिदर्शनं, मृत्यूलेख, प्रवासवर्णनं, वृत्तपत्रीय लेख आणि शालेय पाठ्यपुस्तकांचाही समावेश आहे. त्यांच्या फुले आणि मुले या बालसाहित्याचं उदाहरण घ्यायचं तर एक छोटीशी गोष्ट ऐकूया. एक होता दिनू, त्याचे वडील डॉक्टर होते. कधीकधी दिनू त्यांच्याबरोबर दवाखान्यात जाई आणि लहानच्या खुर्चीवर बसून सारं काही नीट पाहत असे. कुणी विचारत असे, डॉक्टर माझं बिल किती झालं सांगा. हे बिल म्हणजे काय ते दिनूला अजूनही कळलं नव्हतं. मग एकदा त्यानं वडिलांना विचारलं, बाबा बिल म्हणजे काय हो. त्यांनी त्याला एक कागद दाखवला आणि म्हणाले, वाच. दिनूनं वाचलं. तपासल्याबद्दल ₹5, दोनदा घरी येण्याबद्दल ₹4 आणि 8 वेळा औषध दिल्याबद्दल ₹3, एकूण ₹12. हे बिल त्यानं खूप वेळा वाचलं आणि एकदम काहीतरी सुचलं म्हणून तो हसला. घरी जाताना त्यानं विचार केला, आपण आईची पुष्कळ कामं केली तेव्हा आईच्या नावावर बिल का करू नये, मोठीच गंमत होईल, पैसे पण मिळतील आणि खाऊही घेता येईल. त्यानं मग आईच्या नावे एक बिल तयार केलं. बागेतून फुलं आणल्याबद्दल, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल आणि शेजारच्या काकूला निरोप दिल्याबद्दल, वाण्याकडून साखर आणल्याबद्दल, असं तब्बल ₹1.49 बिल आई बसत असे त्या खोलीत त्यानं ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी त्याला उशाजवळ पैसे आणि एक कागद दिसला. पाहतो तो काय, ते आईनं त्याच्या नावाचं केलेलं बिल होतं. लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवल्याबद्दल, आजारी असताना दिवसरात्र एक करून काळजी केल्याबद्दल, गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल, वाचायला शिकवल्याबद्दल काय आणि काय, आणि एकूण बिल काहीही नाही असं होतं. दिनू आईचं काहीही देणं लागत नव्हता. तर मंडळी, अशा दिनूसारख्या आपल्या बालचमूच्या आवडीचं श्यामची आई या चित्रपटातलं हे गाणं आता कार्यक्रमात ऐकूया. आपली मुसाफिरी.

0: तर मंडळी, आता येऊया आत्र्यांच्या राजकीय प्रवासाकडे. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात झाला. या चळवळीतले ते अग्रणी नेते होते. या काळात राष्ट्रात आणि विशेषतः महाराष्ट्रात नव्या तेजाचा संचार झालेला होता. या काळाविषयी सुद्धा ऐकूया खुद्द आचार्य अत्रे यांच्या शब्दात आमच्या संग्रहातून.
1: पुण हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर एक भारतामधलं एक अद्भुत नगर आहे. भारताची ज्यांनी ज्यांनी रचना केली असे महापुरुष या पुण्यामध्ये जन्माला आले आणि पुण्यामध्ये त्यांनी आपलं सबंध आयुष्य घालवलं. काँग्रेसचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं हे पुणे. बहुजनांच्या उद्धारासाठी आणि सत्यधर्माच्या संस्थापनेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्या महात्मा फुल्यांचं हे पुणे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी घेईनच घेईन अशी सिंहगजना काढून ब्रिटिश साम्राज्याच्या अंगावर ज्यांनी कंप उत्पन्न केला त्या लोकमान्य बाल गंगाधर टिळकांचं हे पुणे. ज्यांनी भारताची सेवा करण्यासाठी भारत सेव समाज काढला त्या नामदार गोखल्यांचं हे पुणे. असे अनेक महापुरुष त्या पुण्यामध्ये जन्माला आले. त्याच कालखंडामधला शेवटचा महापुरुष म्हणजे राम गणेश गडकरी हे होय, की ज्यांनी मराठी भाषेला एक नवीन सामर्थ्य आणि चैतन्य दिले.
0: या काळातल्या राजकारणातलं जिवंत नाट्य आणि साहित्यातल्या उत्कट आविष्कारानं अत्र्यांच्या पिढीची मनं भारावून गेली होती. अत्र्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या विकासाच्या काळात

देशात आणि महाराष्ट्रातही बरीच राजकीय घुसळण होत होती. त्याचा प्रभाव साहजिकच अत्र्यांच्या लेखनावर आणि त्यांच्या सार्वजनिक कार्यावरही दिसतो. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यावर सूर्यास्त नावाची कादंबरी लिहिली. स्वतः अत्रे त्यांच्या शेवटच्या काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्व शक्तीपणाला लावून लढले. या काळात एखाद्या झपाटलेल्या माणसासारखे अत्रे रात्रंदिवस कार्यरत होते. त्यांचे दौरे, व्याख्यानं सगळंच अद्भुत होतं. त्यांच्या सार्वजनिक कार्याचा हा कळस होता. दैनिक मराठा हे धाडसही अत्र्यांनी याच काळात यशस्वी केलं. त्यांच्या लेखणीचा आवेश जबरदस्त होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मराठी माणसाचा आवाज कमी पडत होता हे त्यांच्या लक्षात आलं. मोठी आणि अन्य भाषिक वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विरोधात बातम्या देत होती. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या परिषदेतच आत्रे यांनी वर्तमानपत्र सुरू करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर आत्रे लगेच म्हणाले, आपण मला मदत करणार असाल तर मी नवं दैनिक सुरू करतो. आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी नवीन दैनिक सुरू करण्यासाठी एक पेटी फिरवण्यात आली. तेव्हा त्यात त्याकाळी 22 रुपये 12 आणे जमा झाले. पण आत्रे डगमगले नाहीत. अवघ्या 1.5 महिन्यात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील मराठी आवाज म्हणून मराठा हे वृत्तपत्र सुरू झालं. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी व्यक्तिशः नवदैनिक सुरू करण्यासाठी 3,000 रुपये दिले. आत्र्यांनी 16-17 वर्ष नवयुग साप्ताहिकही चालवलं. सन 1947 मध्ये त्यांनी जय हिंद हे सायम दैनिक सुरू केलं. पण ते जेमतेम वर्षभर चाललं. अत्रेंना दैनिक सुरू करण्याचा आणि चालवण्याचा अनुभव नव्हता. आर्थिक पाठबळही नव्हतं. कार्यालयाला जागा, छापखाना, कागद, यंत्रसामग्री, संपादक वर्ग, भांडवल अशी पुरेशी तयारी नसतानाही मराठा सुरू झाला. दिनांक 12 नोव्हेंबर 1956 रोजी मराठाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. खपाचा आकडा सुरुवातीलाच 25,000 गेला. या वृत्तपत्राचं नाव मराठा ठेवावं असं सेनापती बापट यांनी सुचवलं होतं. आत्रे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा दिली. ही घोषणा खूप लोकप्रिय ठरली. चळवळीत प्राण फुंकण्याचं काम त्यांच्या या घोषणेनं केलं. मराठीतला पहिला आणि शेवटचा थोर विडंबक कवी म्हणूनही केशवकुमारांच्या नावानंच करंगळी मुडपून ठेवायला हवी. विविध क्षेत्रांमध्ये आचार्यांनी केवळ मुसाफिरी केली असं नाही तर त्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा वेगळा ठसा उमटला. इतका की त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांना आणि समीक्षकांना त्या कालखंडावर लेखन करताना आचार्यांना वगळून पुढे जाताच येत नाही. एकावेळी विविध आघाड्यांवर ते लढत होते पण प्रत्येक क्षेत्रात आचार्यांनी 8 ते 10 वर्ष घालवली. आत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड 1933 ते 1960 हा होय. हा काळ मराठी रंगभूमीचा अवनत काळ होता. संगीत नाटकं, नाटककार यांची परंपरा खंडित झाली होती, निष्प्रभ झाली होती. चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीला अनिष्ट ठरला होता. अशावेळी आत्र्यांची प्रहसनात्मक आणि विनोदी नाट्यदृष्टी आणि मराठी रंगभूमीच्या तात्कालिक गरजा यांचा चपखल मेळ बसला. प्रीतिसंगम या नाटकातलं त्यांचं एक पद ऐकूया.

साष्टांग नमस्कारनं अत्र्यांची लोकप्रियता आणखीच वाढवली. खदखदून हसवावं तर अत्र्यांनीच आणि गदगदून रडवावं तर अत्र्यांनीच असा कायदा झाला. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटातलं गीत आपण कार्यक्रमात नुकतंच ऐकलं. त्या चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक मिळालं आणि महात्मा फुले या चित्रपटाला रौप्य पदक मिळालं. लोकप्रिय वक्ते म्हणूनही अत्र्यांचा लौकिक होता. त्यांची व्याख्यानं हशा आणि टाळ्यांनी गाजत असत. तसंच प्रक्षोभक वादांसाठी सुद्धा अत्रे सर्वज्ञात होते बर का. भावी वरेरकर, श्रीमा माटे, नासी फडके, पुभा भावे अशा व्यक्तींशी झालेले त्यांचे टोकाचे वाद महाराष्ट्रात अगदी गाजले होते. सर्व कर्तृत्व क्षेत्रांमध्ये मात्र अत्र्यांची विनोदबुद्धी आढळते. ते विनोदकार म्हणून अधिक लक्षात राहतात. त्यांनी ब्रह्मचारी चित्रपटाची लिहिलेली कथा आणि हे गीत म्हणजे त्यांच्या विनोदी लेखनाची एक वेगळी छटाच म्हणावी लागेल.

0: आत्र्यांनी वयाच्या 70 निमित्त झालेल्या सत्काराला उत्तर देणाऱ्या भाषणात एक रोमांचक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, आयुष्यभर सद्गुणांच्या दाराशी मी जी माधुकरी मागितली तिच्या बळावर आजचा हा आत्रे तुमच्या पुढे उभा आहे. त्याच भाषणात ते म्हणाले होते, मी मेल्यानंतर माझी समाधी बांधली तर तिच्यावर एकच वाक्य लिहा, हा मनुष्य मूर्ख असेल, याच्या हातून अनेक प्रमाद घडले असतील, परंतु हा मनुष्य कृतघ्न मात्र कधीच नव्हता. आचार्य अत्रे सर्वप्रथम कवी आणि विडंबनकार होते, नंतर शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञ होते, त्यानंतर नाटककार होते, चित्रपट लेखक आणि दिग्दर्शकही होते, विनोदी लेखक होते. साहस असेल, नाविन्याची ओढ असेल, अभ्यासू प्रवृत्ती असेल, तर एका आयुष्यात एक मनुष्य काय काय करू शकतो हे समजून घ्यायचं असेल तर तरुणाईनं अत्रे वाचायलाच हवे. किमान एखादी व्यक्ती हे एखाद्या कालखंडाचं फलित कसं असतं हे समजून घ्यायचं असेल तर अत्रेंच्या साहित्याकडे जाण्याला पर्यायच नाही. श्रोते हो, आचार्य अत्रे वाचू तितके ऐकू तितके कमीच आहेत, पण आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे. तेव्हा आजच्या एक कलाकार या कार्यक्रमातून मी देवयानी देशपांडे आपली रजा घेते आहे.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: यानंतर काही क्षणातच म्हणजे 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका आणि 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम हे कार्यक्रम आम्ही आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.